गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शोमध्ये ज्याचं नाव आहे रंगनवे. मित्रांनो, रंगनवेचा प्रत्येक एपिसोड आपल्याला एक नवीन जीवनमूल्य, लाईफस्टाईल, काही नवीन कलाकृती, कला हे असे अनेक टॉपिक्स घेऊन येत आहे आणि आपण त्याच्यावर विचार करतो आहे, एकमताने ऐकत आहोत आणि त्याच्यावर विचार करून आपण त्याचा जीवनामध्ये कसे अंमलात आणू याच्यावर पण विचार करतो आहे. ती शक्य आहे, नाही शक्य आहे ते सुद्धा आपल्या मनामध्ये आपण त्याच्यावर मंथन करत आहोत. असे खूप सुंदर टॉपिक्स जे जीवनाला धडे देणारे आहे हे सगळे आपण ऐकत आलो आहेत. आजचा पण टॉपिक खूप सुंदर आहे मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग पण आहे आणि तो टॉपिक आहे आजचा उपवास. उपवास जेव्हा आपण म्हणतो तर सर्वात आधी कुठं लक्ष जातं? खाण्याकडे. आज काही खायचं नाही आहे, आज मला उपवास धरायचा आहे. म्हणजे मी जर काही खायचं असेल तर मी फलाहार घेणार किंवा उपवासाचे जे लाईट काही पदार्थ असतात तेच ग्रहण करणार, याला आपण उपवास म्हणतो. मित्रांनो, या उपवास या शब्दामध्येच त्याचं महत्त्व आहे किंवा त्याचं इम्पॉर्टन्स कळतं. काय आहे ते इम्पॉर्टन्स किंवा त्याची त्याची परिभाषा काय आहे त्या उपवासाची? उपवासला जर आपण हिंदीमध्ये दोन भागामध्ये डिवाइड केलं तर तो होतो उप प्लस वास. हिंदीमध्ये उप प्लस वास. उप म्हणजे ऊपर में रहने वाला, वास म्हणजे ते संगत. ऊपर में रहने वाले की संगत, ऊपर में रहने वाले का वास ही उपवास है. हे हिंदीमध्ये उपवासाची डेफिनेशन आहे आध्यात्मिक जगतमध्ये. आणि परत एक आध्यात्मिक अजून एक त्याला एक जोड आहे की उपवास केल्याने आपण आपल्या शरीराला सुद्धा काहीतरी फायदा देतो. त्याचा फायदा आपला हेल्थला सुद्धा होतो. त्याला आध्यात्मिक पण म्हणू किंवा सायंटिफिक पण म्हणू शकतो आपण. तर उपवास असा एक शब्द आहे ज्याच्यामध्ये सायन्स प्लस अध्यात्म हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. जसं पहिल्या डेफिनेशनमध्ये आपण म्हटलं की ईश्वराच्या समीप जाण्यासाठी आपण उपवास करतो, त्याची संगत मला काहीतरी अनुभव येत राहो म्हणून उपवास करूया. दुसरं एक आहे सायन्समध्ये की जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तर त्याला अन्नाला पचवण्यासाठी आपली जी शरीराची जी पण प्रक्रिया आहे, जे प्रोसेस चालते त्याच्यामध्ये जे ब्लड आहे ते स्टमककडे धावतं. कशाला? तर जे अन्न आपण ग्रहण केलं आहे त्याला डायजेस्ट करायला. आणि त्याची पूर्ण जी शक्ती आहे ती त्या अन्नाला पचवण्यासाठी तो कार्यरत करतो. आपलं जे रक्त पुरवठा जास्त तिकडे आपल्या पोटाकडे जातो. आणि सपोज आपण उपवास केला तर त्या दिवशी या प्रोसेसला थोडी विश्रांती मिळते आणि मग ते जे रक्त आहे ते आपल्या पोटाकडे न जाता, कारण आता त्याला काही कार्य नाही आहे, देर इज नो ड्युटी ऑफ डायजेशन, तर तो ती जी रक्तपुरवठा आहे ती आपल्या मेंदूकडे डायव्हर्ट होते. म्हणजे ब्रेनला रक्तपुरवठा जातो, ब्रेनला नरिशमेंट भेटतं. आणि म्हणून याचा सायंटिफिक पण फायदा आहे उपवास केल्याचा. म्हणून बरेच लोक काही असू दे, म्हणजे जरी काही धार्मिक दिवस नसेल, काही नसेल, कोणाचा कोणा देवी देवताचा दिवस जरी नसेल, काही नसेल, तरीसुद्धा आठवड्यातला एक दिवस ते मुद्दाम उपवासासाठी ठेवतात. ज्याच्यामध्ये त्यांना आध्यात्मिक लक्ष पण प्राप्त होतं आणि सायंटिफिकली आपल्या हेल्थसाठी पण ते हे सगळं करतात. हा उपवासाचा फायदा आहे. आजचा आपला विषय आहे हा उपवासवर जास्ती डिस्कशन नाही आहे, हे तर तुम्हाला इथं फक्त एक सांगितलं की उपवासाचे फायदे. तो उपवासाचा फायदा आपल्याला अजून एका ठिकाणी करून घ्यायचा आहे, तो आहे बातम्यांचा उपवास. अवॉइड न्यूज. का बरं न्यूज अवॉइड करायची आपल्याला? आज तर हे जग एवढं कॉम्पिटिटिव्ह झालं आहे की प्रत्येक ठिकाणी आपण काय बघतो, कुठून मला न्यूज मिळते, कुठून मी इन्फॉर्मेशन गोळा करतो हेच बघायतो, हेच बघतो आपण. पण ते जे आहे या सगळ्यामध्ये सुद्धा आपल्याला उपवास करणं का गरजेचं आहे, कशाचं, न्यूजचं, आपण जाणून घेऊया. एकदम निवांत ऐका, सकाळची वेळ आहे, प्रफुल्लित व्हा आणि आपलं हे डिस्कशन आपण जारी ठेवूया या गीतानंतर.

0: बप्पू काळे म्हणतात माणसाने समोर बघायचं की मागे, ह्यावरच पुष्कळचं सुखदुःख अवलंबून असतं. नमस्कार, मी पुष्कळ पवार.
1: नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे ब्रेकनंतर आपल्या शोमध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे. मित्रांनो, ब्रेकवर जाण्याच्या आधी आपण बातम्यांच्या उपवासाबद्दल बोलायला सुरुवात केली होती. बातम्यांचा उपवास हा खरंच काळाची गरज आहे, आत्ताची तरी खूप खूप गरज आहे मित्रांनो. आणि तो उपवास केल्यानंतर आपल्याला लगेच त्याचे फायदे जाणवतात. एक ह्युमन टेंडन्सी अशी झाली आहे, आपणच स्वतःचं उदाहरण घेऊया. आपण जेव्हा आपल्याकडे वर्तमानपत्र येतं किंवा सकाळी सकाळी आपण झोपून उठल्यानंतर टी व्ही ऑन करतो, तर न्यूज चॅनल ऑन करणार, वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आपण आपली नजर कुठं असते अशा न्यूजकडे जिथं काहीतरी निगेटिव्हिटी, काहीतरी वेगळं, काहीतरी अपोजिट घडलेलं आहे ती न्यूज बघतो. अरे रे, हे इथे हे काहीतरी चुकीचं घडलं आहे. आपण त्याला मग आपले स्वतःचे भाव त्याच्यात उतरवतात, हे असं करायला नव्हतं पाहिजे यांनी, किंवा यांनी कुठतरी ह्यांनी चुकीचं वागत आहेत. पण वाचतो आपण ते निगेटिव्हच. आणि ही जी टेंडन्सी आहे, ह्युमन टेंडन्सी आहे, हे वर्तमानपत्रावाल्यांना, न्यूज चॅनलवाल्यांना माहिती झाली आहे. आणि म्हणून वर्तमानपत्रांचं खप, न्यूज चॅनलची TRP ही वाढवण्यासाठी ती लोक तीच न्यूज देतात जी समोरचे लोक खूप इंटरेस्टनी बघत आहेत आणि वाचत आहेत. त्यांना माहिती झालं आहे की हे निगेटिव्ह न्यूजवर लोकांचं जास्त लक्ष असतं, आणि म्हणून असे न्यूजच ते पूर्ण जिथं हॅपन होतात तीच न्यूज ते पिकअप करतात आणि आपल्यासमोर मांडून टाकतात. पण हे सगळं करत असताना आपल्याला वाटतं की आपण माहिती तंत्रज्ञान घेतोय, माहिती घेतोय, माहिती घेतो, इकडली माहिती घेतोय. ओके, सगळं ठीक आहे, पण ते माहिती घेतोय ते सुद्धा भोजनासारखं ग्रहणच करतोय ना मित्र. आपण मित्रांनो ग्रहण करतोय ते, ज्याप्रकारे आपण भोजन शरीरासाठी ग्रहण करतो, तर हे न्यूजसुद्धा आपण आपल्या मेंदूमध्ये ग्रहण करत आहे, मेंदूचं भोजन बनवतोय आपण त्याला. लक्षात ठेवा, मेंदूमध्ये मेंदूची कार्यक्षमता खूप खूप खूप पॉवरफुल आहे. एकदा की त्या मेंदूमध्ये इन्फॉर्मेशन पास झाली तर ती सहजासहजी निघत नाही, मेंदू त्याच्यावर प्रोसेसिंग स्टार्ट करतो. आणि म्हणून आपला दिवस, आपण जी एखादी खूप अशी न्यूज ऐकली जे मेंदूला एकदम त्यांनी पकडली, तर आपला पूर्ण दिवस त्याच विचारामध्ये राहतो, त्या निगेटिव्ह व्हायब्रेशनमध्येच आपला दिवस जातो. आणि हे सगळं का झालं? फक्त त्या निगेटिव्ह न्यूजमुळे. आपल्याला आपल्या त्या न्यूजचा काही फायदा झालाच नाही, उलट आपण नुकसानच झालं आहे. आपण असे न्यूज किंवा अशा गोष्टी का नाही वाचत ज्याच्यामध्ये आपला फायदा होत असेल? जसे की महान लोकांचे चरित्र. आज आपण जे पण काही यूज करतो आहे, उपभोग घेतो आहे, तर हे जे आपले पास्टमध्ये जे महान लोक होते, महान संशोधक होते, यांनी आपल्या जीवनकालामध्ये अनेक कठीण प्रसंगाला सामना करून ती गोष्ट मिळवली आणि आपल्या समोर प्रस्तुत केली, समाजाला त्यांनी दिली, त्यांचं योगदान आहे. आणि तो योगदान, तो जो प्रोडक्ट आहे,

एक संशोधन आहे की दुर्घटनेची एखादी गोष्ट आहे ना, ती जास्ती खपते, ती बातमी जास्ती खपते, हे संशोधन आहे. आणि खरी समस्या पण हीच आहे की नकारात्मक बातम्या वाचायच्या आणि पाहायच्या माणसाला व्यसन लागणे खूप सोपे आहे, खूप लवकर लागतं हे व्यसन. आणि ते व्यसन म्हणून असं लागतं, बऱ्याचदा व्यसनी माणसाला वाटतं की ओके, हे जे होतंय ते मला काही प्रॉब्लेम नाही आहे, हे सगळं ओके आहे, पण ॲक्च्युअली ते व्यसन असतं. व्यसनी माणूस स्वतःला कधीच म्हणत नाही की मी व्यसनी आहे, म्हणजे मॅक्झिमम लोक, जोपर्यंत त्याला पुढचा एक वाईस पर्सन येऊन सांगत नाही त्याचे नुकसान काय, तोपर्यंत व्यसनी माणूस त्या व्यसनामध्ये अधीनच असतो. त्याचं नुकसान आतमधल्या क्षण क्षण नुकसान होत राहतं, त्याला कळत पण नाही. तर या बातम्यांचा उपवास यासाठी आवश्यक आहे की आपण या व्यसनांपासून दूर राहायचं आहे. तर किती दूर राहायचं आणि कसं याला आपण आपल्या जीवनामध्ये अंमलात आणायचं, हाऊ टू अवॉइड न्यूज, तर पुढच्या सेगमेंटमध्ये आपण याच्याबद्दल विचार करूया. मित्रांनो, थोडा गंभीर विषय वाटतोय का? गंभीर व्हायची काही गरज नाही आहे, हा खूप सोपा होणारा आहे विषय. याला आपण सोपं करूया आणि याला इम्प्लिमेंट करून जीवनसुद्धा सोपं होणार आहे. एक खूप सुंदर गीत आपल्यासाठी घेऊन येतो आहे, आस्वाद घ्या त्या गीताचा. आणि या गीतानंतर आपण परत आपली चर्चा जारी ठेवूया.

देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, ता देता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे। नमस्कार, मी प्रज्ञा।

नमस्कार, स्वागत आहे आपल्या शोमध्ये. ज्याचं नाव आहे रंग नवे. ब्रेकवर जाण्याच्या आधी आपण बातम्यांच्या उपवासाबद्दल बरीच चर्चा केली. मित्रांनो, बातम्यांचा उपवास किंवा आपण वर्तमानपत्र म्हणू या टी व्ही म्हणू, याचा विरोधामध्ये बिलकुल आपण नाही आहोत. म्हणजे त्याला अगदीच आपल्या जीवनातनं काढून टाका असं याचा बिलकुल उद्देश नाही आहे. मुद्दा हा आहे की आपला मेंदूला एखादी बातमी देताना त्याची काळजी घ्या की आपण कोणती बातमी पास करतोय. सकाळी वर्तमानपत्र वाचायला सुरुवात करताना एक मनात एक हेतू धरा की हे फक्त मी माहितीच्या साधनासाठी वापरतोय, त्याला एकदम सिरियसली घेत नाही आहे. एखादी कारण वर्तमानपत्रामध्ये असा एखादा कॉलम बघा ज्याच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्हिटी असेल, असतात, ती शोधा आणि त्याला इम्प्लिमेंट करा आपल्याकडे. फक्त त्याला टाइमपास, बरेचदा आपण काय करतो टाइमपास म्हणून त्याला वाचतो बघतो, तर ते टाइमपास होण्याचं साधन नाही आहे. त्यातनं काहीतरी ज्ञान मिळते का त्याच्यासाठी बघा, वाचा, नक्कीच याचा फायदा होणार. आणि काही दिवस लेटेस्ट स्वतःला एक एक एम द्या की चला 7 दिवसासाठी मी आता टी व्ही बघणार नाही, न्यूज चॅनल बघणार नाही, वर्तमानपत्रे मी 7 दिवसासाठी बिलकुल हात लावणार नाही, बघणार नाही, वाचणार नाही. हे एक इम्प्लिमेंट करून बघा 7 दिवसात. तुम्हाला 3-4 दिवसामध्येच तुमच्या तुमच्या चित्तावर त्या या गोष्टीचा प्रभाव दिसेल. आपलं पूर्ण चित्त शांत आणि पवित्र वाटेल. जीवनाचा दर्जा कसा सुधारायचा याच्यासाठी आपल्याला जास्ती वेळ मिळणार. कारण आता आपल्याकडे स्पेस आहे, न्यूज नाही आहे आपल्याकडे, आता आता स्पेस आहे. त्या स्पेसमध्ये आपण एखादी गोष्ट, आपण आपल्याला कधी वेळ मिळत नव्हता, ती गोष्ट त्याच्यामध्ये ॲड करत जातो, ॲड करत जाणार, आपला जीवनाचा दर्जा ॲटोमॅटिक वाढणार. तर आपल्याला हे करून बघायचं आहे. कसं मॅथ्समध्ये पण एक असं एक थेअरम असतो की दोन पॅरलल लाईन्स आहे, त्याला प्रूव्ह करायचं असतं. तर आपण म्हणतो ॲझ्युम ॲझ्युम ए इज पॅरलल टू बी, आणि मग थेअरममध्ये शेवटी म्हणतो की हेन्स प्रूव्ड. ॲझ्युम इथं ॲझ्युम पण नाही, एक एक ॲझ्युम्शन म्हणून चला लेट इट बी की 7 दिवसासाठी करून बघूया काय होतं, करून बघा. आणि नंतर तुम्ही म्हणाल की हां, इट इज प्रूव्ड की बातम्यांचा उपवास हा माझ्या जीवनाच्या प्रत्येक शैलीवर, प्रत्येक ठिकाणी हा प्रभाव टाकतो आहे, माझ्या पूर्ण लाईफस्टाईलला हा चेंज करतो आहे. आणि एक वेळ की तुम्ही तो अनुभव आल, तर तुम्ही 7 दिवस काय, तुम्हाला माहिती होऊन जाणार की कोणती न्यूज मला कधी बघायची आहे, कधी अवॉइड करायची आहे, कारण तुम्हाला त्याचा फायदा कळाला आहे. अनुभव घ्या. तर 7 दिवस काय, तुम्ही पुढचे 70 दिवस पण त्याला अवॉइड करू शकता. आणि हे सगळं करत असताना तुम्ही कधीच मागे राहणार नाही, कारण तुम्हाला माहिती झालं असतं की मला न्यूजची चॉईस कशी करायची आहे. तर करून बघा मित्रांनो, आपल्याला करायचं आहे आणि पुढे जात राहायचं आहे. परत भेटू आपण नवीन टॉपिकवर रंग नवेमध्ये.

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्य पूर्णच हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, ऐसा यार आला.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर अबोप थिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर आनंदी रहा आनंद।

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, ऐसा यार आला.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
4: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवनगाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। मी प्रकाश वसंत फासे। मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास आपल्याशी रोज संवाद साधतोय। मागच्या वेळेला आपण पाहिलं की युवक कसा असावा। मायबाप श्रोते हो, आता मी अजून त्यांच्या दोन आठवणी तुम्हाला सांगणार आहे। एक परीक्षा पुत्राची मातेकडून आणि एक परीक्षा गुरुची शिष्याकडून, असे दोन प्रसंग मी सांगणार आहे आणि त्यातून आपल्याला पुन्हा स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचा पैलू आढळेल। स्वामीजी परदेश जायला निघणार, त्याच्या आधी ते घरी गेले, पणजी, आजी आई यांना भेटीला गेले, हे आपण मागे पाहिलं होतं। त्यावेळेचा प्रसंग हा। त्याच्यासाठी मी आधी असं सांगेल, असामान्य व्यक्ती स्वतःपेक्षा इतरांचा आनंद महत्त्वाचा मानतात, जगाच्या कल्याणास महत्त्व देतात। आणि स्वामीजींचा विदेश प्रयाणाचा हेतू हेच विचार हिंदू धर्माची महती जगासमोर मांडण्याचा होता। त्यासाठी आपल्या मुलाची तयारी परिपूर्ण झाली आहे का, कुठे तो कच्चा राहिला आहे, काही बाबतीत कमी आहे। तशी माता भुवनेश्वरी देवीला नोरेनबद्दल, आपल्या लाडक्याबद्दल पूर्ण खात्री होती, पण मनाच्या कुठेतरी एका कोपऱ्यात शंका ठसठसत होती की नरेंद्रला तपासून पाहावे, खरंच त्याची साधना पूर्ण झाली आहे की नाही। मागच्या भागांमध्ये आपण एक भाग असाही पाहिला होता की संन्यासी जीवन कसं असावं यासाठी स्वतः नरेंद्र भिक्षेकरी झाला, गलिच्छ वस्तीत हिंडला, फिरला, शरीराला त्रास दिला, तरी अजून मातेला कुठल्या तरी कोपऱ्यात, मनाच्या कोपऱ्यात शंका आहे। म्हणून भोजनाच्या वेळेला ती पुत्रासमोर जातीने बसली। पुत्रानेही मनापासून आईने बनवलेल्या रुचकर भोजनाचा स्वाद घेतला, तोही समाधानी झाला आणि माता तर तृप्त झाली। आई म्हणजे मी नेहमी म्हणतो, आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, आत्मा अधिक ईश्वर म्हणजे आई। तसंच प्रेम अधिक माया म्हणजे जास्त रुचकर, त्यामुळे भोजनाच्या गोडीबद्दल अधिक न सांगणे लागे। जेवण झाल्यावर आईकडून फलाहारासाठी एका ताटलीत सुरी आणि फळे ठेवण्यात आली। एक एक फळ कापून खाऊन झाल्यावर मातेने मुलाकडे, आपल्या लाडल्याकडे सुरीची मागणी केली। नोरेन मला पण सुरी दे रे, हा क्षण कसोटीचा होता, परीक्षेचा होता। पुत्राकडून त्वरित पूर्तता, त्यावर सुहास्यवादनाने माता उतरली, नोरेन माझ्या परीक्षेत तू पास झालास, आता मला तुझ्या परदेश गमनाची तेथील वास्तव्याची अजिबात काळजीने व कोणती शंकाने। यावर सर्व उपस्थित आश्चर्यचकित, त्याचबरोबर नरेनही, आई तू केव्हा कधी कशी परीक्षा घेतलीस माझी आणि मलाही कळलं नाही ते। आई तुला कसं कळणार रे, अरे मी तुला सुरी मागितली त्याप्रमाणे तू ती दिलीसही, पण ती देताना तिचा धारदार भाग तू स्वतःच्या हातात पकडलास आणि मुठीचा सुरक्षित भाग माझ्या हातात दिला, काय कारण याचं की मला कोणतीही इजा होऊ नये म्हणून तर तू ही काळजी घेतली ना। याचाच अर्थ असा की इतरांचा तू स्वतःच्या आधी विचार करतोस हेच सिद्ध होतं आणि इथंच तू जिंकलास आणि माझ्या परीक्षेत पास झालास। पहा, जो माणूस लहान सहान छोट्याशा बाबतीचाही विचार करतो, आधी विचार करतो, त्यालाच जगाला उपदेश करण्याचा अधिकार आहे आणि तो तू मिळवलास याबद्दल माझी खात्री पटली। धन्य ती माता आणि धन्य तो पुत्र, अशीच एक आठवण महात्मा गांधीजींची आहे। महात्मा गांधींच्या आश्रमात एक माता मुलाची तक्रार घेऊन आली आणि तिने गांधीजींना मोठ्या मिनितवारीने सांगितलं, अहो बापूजी काय करू, हा फार गोड खातो, ऐकतच नाही। बापूजींनी शांतपणे मातेला सांगितलं की तू 8 दिवसांनी भेटायला ये, मग मी सांगेन। 8 दिवस उलटले, 8 दिवसानंतर माता बापूजी समोर उपस्थित झाली आणि त्याला बापूजी जे म्हणाले ते विचार करण्यासारखं आहे। माते, मी तुला त्याही दिवशी याच्यावर सल्ला देऊ शकलो असतो, पण आधी मी स्वतः अनुभूती घ्यायचं ठरवलं की गोड न खाल्ल्यामुळे काय होईल, म्हणून मी 8 दिवस काहीच गोड खाल्लं नाही आणि त्याचा काय काय अनुभव मला आला हे मला ज्याला कळलं त्याला मी इतरांना उपदेश करण्याचा अधिकार देऊ शकतो, करू शकतो। या बघा, महात्मा गांधीसारखी व्यक्तीसुद्धा आधी केले आणि मग सांगितले, तसेच आपले स्वामीजी होते, पटले ते स्वीकारले, केल्यावर अनुभूती मिळाल्यावरच ती जे सांगणार एवढंच याच्यातून घ्या। आता परीक्षा आहे, स्वामीजींनी आपल्या गुरुची घेतलेली परीक्षा आहे। आपले गुरुवर्य श्री रामकृष्ण किती निर्मोही आहेत, निराकार आहेत, निसंग आहेत, कारण यांचा पायाच होता साधू कसा असावा, निर्मोही असावा म्हणजे त्याला कशाचा मोह नसावा, निसंग असावा म्हणजे त्याला अमुक एक जण बरोबरच पाहिजे असं हे नसावं, निराकार असावा म्हणजे त्याला कुठल्याही विकाराची लागण झालेली नसावी, याची उक्की नरेनला आली। त्याने गुरुवर्यांच्या बिछाण्याखाली सतरंजीखाली एक कल्लेदार चांदीचा रुपया ठेवून दिला। नित्याप्रमाणे ठाकूर आले आणि शयन कक्षात आले, निद्रेसाठी आले आणि ते बिछाण्यावर बसताच त्या क्षणी एखादी इंगळी विंचूट असावा आणि प्राणांतिक वेदना व्हाव्या तसे ते किंचाळत उठले, अरे अरे माझ्या बिछाण्याखाली काय ठेवलंय, कोणी ठेवलंय, धावा धावा। सर्व बिछाना उलटा सुलटा पालटा करण्यात आला, बाजूला फेकला गेला, मग सतरंजी ओढताच चांदीचा रुपया घरंगळत बाहेर आला। हे पाहून एक अक्षरहीन तोंडातून न काढता नरेन तेथून चुपचाप बाहेर चालता झाला। गुरुच्याही लक्षात आलं हे साहस नरेनशिवाय कोणी करू शकणार नाही आणि आपल्या नरेननेच हा उद्योग केला असावा हे त्यांच्या लक्षात आलं। असा गुरुची परीक्षा घेणारा हा शिष्य, तो गुरुही महान आणि शिष्यही महान, अशी ही स्वामीजींची वाटचाल चालू आहे। आणि मी तुम्हाला सांगितलं की मागच्या वेळेला की आपण त्यांच्या अंतिम टप्प्यापर्यंत आलेलो आहोत। 18 जानेवारी 1916 दुपारी 1 वाजता पिंपरी परिसरात जे साहित्य संमेलन झालं त्याला ग्रंथदालनातून मी फेरी मारत होतो। मायावर माझे 2 मित्र होते, त्या ग्रंथदालनातून रामकृष्ण मठ कर्वे रोड पुणे यांच्या सौजन्याने तिथे एक फलक होता, तो मी माझ्या मोबाईलमध्ये त्याचं छायांकन केलं. आजचा युवक कसा असावा, ते थोडक्यात शब्द माझे नाही, रचना माझी नाही, रामकृष्ण मठ कर्वे रोड पुणे यांच्या दालनाचा तो फलक होता. आजचा युवक कसा असावा, चेहऱ्यावर तेज आहे, देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, हृदयामध्ये करुणा आहे, मातृभूमीवर प्रेम आहे, इंद्रियावर संयम आहे, मन ज्याचे स्थिर आहे, आत्मविश्वास ज्याचा दृढ आहे, इच्छाशक्ती ज्याची प्रबळ आहे, धाडसाचे ज्याच्यात बळ आहे, सिंहासारखा तो निर्भय आहे, ध्येय ज्याचे उच्च आहे, सत्य ज्याचा ईश्वर आहे, व्यसनापासून तो मुक्त आहे, जीवनामध्ये त्याच्या शिस्त आहे, प्रेमळता ज्याचा सूर आहे, मानवता हेच त्याचं कुळ आहे, गुरुजनांचा त्याला आदर आहे, बालकावरती त्याची श्रद्धा आहे, दीन दुबळ्यांचा तो मित्र आहे, सेवेसाठी सदैव तो तत्पर आहे, देवावरती त्याची असीम भक्ती आहे, जीवनामध्ये तो नीतिमान आहे, चारित्र्य ज्याचे शुद्ध आहे, तोच असा आदर्श युवक. बघा, स्वामीजींना अभिप्रेत असलेला युवक इथं त्या ग्रंथदालनात सगळ्यांना वाचता यावा जाता येता म्हणून ठळकपणे मांडलेला होता आणि त्याने माझ्या मनाचा ठाव घेतला म्हणून मी तुम्हाला तो वाचून दाखवला. आणखीन मला एक मोबाईलवर मेसेज आलेला होता माझे मित्र सतीश चांदवणकर यांच्याकडून. स्वामी विवेकानंद म्हणतात एक दुर्दम्य आशावाद. स्वामी विवेकानंद म्हणतात, माझा देश हा बिनडोक्यांचा बाजार आहे, इथं चटणी कोरडी खातील आणि तेल दगडावर ओततील, नारळातील चवदार पोषक जल गटारीतील आणि नदीतील गटार जल पवित्र म्हणून स्वतः पितील, चादरी दगडावर चढवतील आणि माणसाला उघडं ठेवतील, परिवर्तनाच्या चळवळीत काम करायला भिणारी माणसं जिवंतपणी मेलेली असतात, तर चळवळीत काम करणारी माणसं मेल्यानंतरसुद्धा जिवंत राहतात. लोकांच्या अंगात देवी भूतं का येतात हाच मला प्रश्न पडतो. शिवाजी महाराज, सम्राट अशोक, सावित्रीबाई फुले, न्यूटन, आयझॅक यासारखे विचारवंत का येत नाही? जेव्हा विचारवंत अंगात येतील तेव्हा भारत जगावर राज्य करेल आणि भारत बलशाली होईल, गौरवशाली होईल, सामर्थ्यशाली होईल. हे स्वामीजींचे विचार खरोखर मनाला अंतर्मुख करणारे. तेव्हा मायबाप रसिक श्रोते हो आणि रेडिओ पुणेरी आवाजवर प्रेम करणारे 107.8 FM रेडिओ पुणेरी आवाज वर प्रेम करणाऱ्या प्रेमिकांनो, आनंदी रहा, आनंद लुटा. पुढच्या भागात आपण पुन्हा मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास त्यांच्या अंतिम टप्प्यापर्यंत येणार आहोत, त्यावेळेला आपण पुन्हा भेटू. तुम्हाला पुन्हा नम्र अभिवादन, धन्यवाद.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

0: नमस्कार श्रोते हो,
1: तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये, ज्या शोने 6 वर्ष पूर्ण केलेले आहेत। आणि श्रोते हो, आपल्याला माहीत आहे की या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये 7वं वर्ष जे आहे ते चालू आहे, आणि या 6 वर्ष पूर्ण होऊन 7व्या वर्षामध्ये पदार्पण करून 7वं वर्ष सुद्धा अर्ध्यापर्यंत संपलेलं आहे। या सर्व कालावधीमध्ये आपण सर्वांनी या शोवर आणि रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर भरभरून असं प्रेम केलं आणि आपला सक्रिय सहभाग आणि आपल्यातील प्रतिभा, आपले शब्द जे सर्वांच्या मनाला उभारी देतात, आपण खूप सारं लिहिता आणि ते फक्त स्वतःसाठी नसतं तर इतरांना सुद्धा खूप सारी त्याची मदत होते। आणि काही तुमचे काही माझे असे शब्द आणि या शब्दांची मैफिल घेऊन आपण दर रविवारी दुपारी 2 वाजता भेटायला येत असतो तुमच्या सर्वांना आणि आपल्या रसिक श्रोत्यांना। श्रोते हो, शब्द शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव, शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले। चला तर मग व्यक्त होऊया, चला तर मग व्यक्त होऊया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया। मी आरजे कैलास आपल्यासाठी घेऊन आलो आहे हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो दर रविवारी दुपारी 2 वाजता तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM।

वेळा आपण इतरांची मन सांभाळत सांभाळत जगतो ना, कधीतरी आपण स्वतःचं मन सुद्धा सांभाळलं पाहिजे। जशी शरीराला व्यायामाची गरज असते तसेच मनाला सुद्धा व्यायामाची गरज असते। मनाची मशागत ही सर्वात महत्त्वाची असते, कारण आपलं मन सुदृढ असेल तरच आपलं शरीर सुदृढ राहू शकतं आणि आपण आपल्या पूर्ण क्षमतेने कार्य करू शकतो, जी आपली कर्तव्य आहेत ती सारी करू शकतो। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर येणाऱ्या काही वेळामध्ये काही तुमच्या आणि काही माझ्या जरा विसावू या शब्दाच्या अनुषंगानं सुंदर आणि अप्रतिम अशा आपल्या आलेल्या रचनांचा आपण आस्वाद घेणार आहोत। आपले रसिक श्रोतेसुद्धा आपल्यासोबत असणार आहेत, कारण खूप वेळा मी माझ्या दोन ओळीच्या रचनेमध्ये लिहिले श्रोते हो की चालून चालून पाऊल विसाव्याला थांबले, चालून चालून पाऊल विसाव्याला थांबले, चालून चालून पाऊल विसाव्याला थांबले, नेमके तिथूनच वळण ही, नेमके तिथूनच वळण ही क्षितिजापर्यंत लांबले, नेमके तिथूनच वळण ही क्षितिजापर्यंत लांबले, क्षितिजापर्यंत लांबले। असंच होतं ना जीवनामध्ये की ही गोष्ट झाल्यानंतर ती करेन, ही गोष्ट झाल्यानंतर मी स्वतःला वेळ देईन, ही गोष्ट झाल्यानंतर मी अमुक गोष्ट करेन, तमुक गोष्ट करेन, असं करता करता सारं काही राहून जातं। आपली खूप सारी स्वप्न असतात, स्वतःसाठी जगायचं असतं, परंतु आपण इतरांसाठी जगता जगता स्वतःचं स्वत्व हरवून जातो। आणि जेव्हा आपण जगायचं थांबतो, जेव्हा चालून चालून आपण विसाव्याला थांबतो, नेमकं वळण तिथूनच क्षितिजापर्यंत लांबतं जे अनंत असतं। आपल्याला माहीत आहे की आपण जेवढं चालू तेवढं क्षितिज आपल्यापासून दूर जातं, क्षितिज जे आपल्याला दिसतं पण आपण पोहोचू शकत नाही। म्हणून चालतानाच जर का आपण जीवनाचा आनंद घेतला, चालतानाच जर आपण क्षणांना सुंदर केलं, चालताना आपल्याला जे जे लोक भेटतील त्या प्रत्येकासोबत आपण आपल्या आयुष्यामधले थोडे थोडे क्षण चोरून स्वतःचा आनंद घेतला, तर मला असं वाटतं की जगणं आणखी सुंदर होईल आणि आपणसुद्धा जरासं विसावल्याची फिलिंग अनुभूती आपल्याला येईल, नाही का? कारण मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलं आहे की कधीतरी स्वतःला कुंपण घातलं पाहिजे, कधीतरी स्वतःला कुंपण घातलं पाहिजे, एकांतातही मनाला प्रसन्न वाटलं पाहिजे, जे की आपल्याला कधीच वाटत नाही। आपण जगासमोर हसऱ्या चेहऱ्याने जातो, पण एकांतात खरंच आपण सुखी आहोत का? एकांतामध्ये खरंच आपण आनंदी आहोत का? एकांतामध्ये खरंच आपण प्रसन्न आहोत का? या गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे। मी माझ्या कवितेमध्ये लिहिलं आहे की कधीतरी स्वतःला कुंपण घातलं पाहिजे, एकांतातही मनाला प्रसन्न वाटलं पाहिजे, कधीतरी स्वतःला कुंपण घातलं पाहिजे, एकांतातही मनाला प्रसन्न वाटलं पाहिजे। आपल्या जगात मनसोक्त बागडताना विचारांच्या अंगणात नभांगण दाटलं पाहिजे, आपल्या जगात मनसोक्त बागडताना विचारांच्या अंगणात नभांगण दाटलं पाहिजे, धुंडाळताना स्वअस्तित्व दरवेळी अंतरंगात, धुंडाळताना स्वअस्तित्व दरवेळी अंतरंगात, स्वतःला जसेच्या तसे स्वीकारले पाहिजे, धुंडाळताना स्वअस्तित्व दरवेळी अंतरंगात, स्वतःला जसेच्या तसे स्वीकारले पाहिजे। मी हे यासाठी लिहिलंय श्रोते हो की खूप वेळा आपल्याला असं वाटतं की जे माझ्याकडं नाही तर मी ही गोष्ट करू कशी, माझ्यापेक्षा साऱ्या काही गोष्टी समोरच्या व्यक्तीकडे जास्त आहेत, आजूबाजूच्या लोकांकडे जास्त आहेत, माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे आणि त्यामुळं मला हे प्रॉब्लेम आहे। प्रॉब्लेम हे कधीच प्रॉब्लेम नसतात, ती फक्त एक वेळ असते, तो फक्त एक ठराविक काळ असतो आणि त्याला आपण निभावून नेलं, त्या काळामध्ये आपण खंबीर थांबलं, त्या संकटांशी आपण भिडलं आणि आपण आत्मविश्वासानं लढलं, तर स्वतःवर सुद्धा विजय मिळवता येतो आणि ज्याला स्वतःच्या मनावर विजय मिळवता येतो तो कधी

हारू शकत नाही, म्हणून मी लिहिलंय की धुंडाळताना स्व अस्तित्व दरवेळी अंतरंगात स्वतःला जसेच्या तसे स्वीकारले पाहिजे. हो, मी असाच आहे, माझ्याकडं खूप सारं काही आहे आणि जर मी माझं बेस्ट दिलं तर नक्कीच बेस्ट होणार आहे, हा आत्मविश्वास स्वतःमध्ये असला पाहिजे. धुंडाळताना स्व अस्तित्व दरवेळी अंतरंगात स्वतःला जसेच्या तसे स्वीकारले पाहिजे. आशा आणि अपेक्षांचे नसावेच ओझे, आशा आणि अपेक्षांचे नसावेच ओझे, क्षणभर तरी येथे निवांत विसावलं पाहिजे. आशा आणि अपेक्षांचे नसावेच ओझे, क्षणभर तरी येथे निवांत विसावलं पाहिजे. आशा आणि अपेक्षांचे नसावेच ओझे, क्षणभर तरी येथे निवांत विसावलं पाहिजे. नकोच ते घुसमटणारे मुख संवाद आता, नकोच ते घुसमटणारे मुख संवाद आता, मनातले ओठावर येताना, मनातले ओठावर येताना गीत झालं पाहिजे. नकोच ते घुसमटणारे मुख संवाद आता, मनातले ओठावर येताना गीत झालं पाहिजे. खूप वेळा आपण आतमध्ये कुडतो, आतमध्ये रडतो, आपण स्वतःच्या मनातल्या वादळांशी झुंजता झुंजता आपण उद्ध्वस्तसुद्धा होतो, आपण डिप्रेशनमध्ये जातो, कारण आपण बोलत नाही, आपण मुख संवाद करतो स्वतःशीच, मनातलं ओठावर आणत नाही, कुणाशी शेअर करत नाही, आपली दुःख कुणासमोर मांडत नाही. नकोच ते घुसमटणारे मुख संवाद आता, मनातले ओठावर येताना गीत झालं पाहिजे. मी शेवटी असं लिहिलंय की कोण इथे जगतो आहे अमृत प्याला पिऊन, कोण इथे जगतो आहे अमृत प्याला पिऊन, मरण्याआधी बंधन जुगारून जगलं पाहिजे, मरण्याआधी बंधन जुगारून जगलं पाहिजे, जगलं पाहिजे, जगलं पाहिजे, आणि त्यासाठी जरासं विसावलंसुद्धा पाहिजे, नाही का? कारण जोपर्यंत आपण जरासा विसावा घेत नाही, जोपर्यंत आपण स्वतःला वेळ देत नाही, तोपर्यंत मला असं वाटतं की आपण आपलं जगणं जे आहे ते जगू शकत नाही. कारण आपण खूप वेळा बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या गोष्टींशी आपला काहीही अर्थाअर्थी संबंध नसतो, तरीसुद्धा आपल्याला त्याबद्दल दोषी ठरवलं जातं. खूप वेळा आपल्याला एखाद्या निरर्थक गोष्टीसाठी खुलासे द्यावे लागतात, नाही का मित्रांनो? आपण आपल्या आजच्या शोमधल्या पहिल्या रचनेकडे वळूया. आणि पहिली सुंदर आणि अप्रतिम अशी रचना जी आहे ती आपल्याला पाठवलेली आहे संजय सांगोलकर सरांनी कर्कम येथून. संजय सांगोलकर सर लिहित आहेत कर्कम येथून की नको जीवनी भाऊ गर्दी, मैत्रीमध्ये एकच विसावा. क्या बात आहे! नको जीवनी भाऊ गर्दी, मैत्रीमध्ये एकच विसावा, जरा विसावू अशा खांद्यावर, जरा विसावू अशा खांद्यावर, सुखदुःखात एकच ठेवा, सुखदुःखात एकच ठेवा. आणि नक्कीच की मैत्री हा एक असा विसावा असतो की जिथं सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. मोठ्यातला मोठा आपला प्रश्न अगदी छोटा होऊन जातो जेव्हा आपण मैत्रीच्या जगामध्ये रमतो. आपण खूप वेळा दुःखी असतो, कष्टी असतो, संकटांशी सामना करत असतो, आणि जेव्हा आपण आपल्या जीवलग मित्राला, जीवलग मैत्रिणींना आपला प्रश्न सांगतो, तेव्हा ते त्याची अशी अशी उत्तरं देतात की ती उत्तरं ऐकल्यानंतर आणि इतरांची दुःख पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागतं की आपला प्रॉब्लेमच खूप छोटा आहे आणि याचं तर एवढं साधं सोपं सरळ सोल्युशन आहे. मी एवढं केलं की मी या प्रॉब्लेममधून बाहेर निघेन. म्हणून मैत्रीचं जग आणि मैत्रीचा विसाव्याचा खांदा खरंच खूप अनमोल असतो. आणि त्या अनुषंगानं सरांनी या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये भाऊगर्दी जीवनामध्ये नको आहे, मैत्रीचा एकच विसावा असावा असं सुंदर असे शब्दांकन केलेलं आहे श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्या सुंदर कवितेमध्ये जरा विसावू जो आपला आजच्या शोचा शब्द आहे त्या अनुषंगानं सीमा खान शेख मॅडम लिहित आहेत वरळी मुंबई येथून. सीमा खान शेख मॅडम यांनी वरळी मुंबई येथून लिहिलं आहे की तारांगणात रमणारे मन माझे आज झेप घेई अंतराळात. वा! तारांगणात रमणारे मन माझे आज, तारांगणात रमणारे मन माझे आज झेप घेई अंतराळात, परतीच्या प्रवासाची आठवण जेव्हा होई तयास.
परतीच्या प्रवासाची आठवण जेव्हा होई तयास, तुझ्या मायेने ते गलबलून जाई, तुझ्या मायेने ते गलबलून जाई आणि म्हणे एका क्षणी, तुझ्या मायेने ते गलबलून जाई आणि म्हणे एका क्षणी, विसावू जरा विसावू जरा तुझ्याच कुशीताई, तुझ्याच कुशीताई, तुझ्याच कुशीताई। वाह, तर आईच्या कुशीतला विसावा आणि मनाची ती घालमेल की कधी आईच्या कुशीमध्ये विसावतंय हे मन। खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी शब्दांकन मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होतं। आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या 6 वर्ष पूर्ण केलेल्या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात माझ्यासोबत, म्हणजेच आर जे कैलाससोबत। आनंदी रहा, आनंद लुटा।

0: पुडेरी आवाज 107.8 FM खुश रहो खुशियां बांटो।
1: वेलकम बैक श्रोतेहो, तुम्ही आरजे कैलास सोबत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये। मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण चालतो आणि थकून जातो, अवतीभवती गर्दी असते, चेहरा हसरा असतो, परंतु आपल्याला समाधानाच्या वहीमध्ये विसावायचं असतं। या अनुषंगानं मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की माझ्याच मनात मी झालो तिराईत, माझ्याच मनात मी झालो तिराईत, जे होते जवळ ते निघून गेले घाईत। माझ्याच मनात मी झालो तिराईत, जे होते जवळ ते निघून गेले घाईत, अवतीभवती नुसतीच गच्च ही गर्दी, अवतीभवती नुसतीच गच्च ही गर्दी, त्यात मी कुठे आहे, त्यात मी कुठे आहे मलाच नाही माहीत। अवतीभवती नुसतीच गच्च ही गर्दी, त्यात मी कुठे आहे मलाच नाही माहीत। नागमोडी जीवनाच्या वाटेवर चालताना, नागमोडी जीवनाच्या वाटेवर चालताना, वेचले फक्त काटे करुणी स्वजगणे रहित। नागमोडी वाटे जीवनाच्या वाटेवर चालताना, नागमोडी जीवनाच्या वाटेवर चालताना, वेचले फक्त काटे करुणी स्वजगणे रहित। मी पुढं असं लिहिलंय की प्रत्येकाची सांभाळताना मने थकला जीव, प्रत्येकाची सांभाळताना मने थकला जीव, कोणी स्वीकारले मजला माझ्यातल्या माझ्यासहित। प्रत्येकाची सांभाळताना मने थकला जीव, कोणी स्वीकारले मजला माझ्यातल्या माझ्यासहित। आणि शेवटी मी असं लिहिलंय की नको आता ही जीवघेणी धावपळ प्रारब्धा, नको आता ही जीवघेणी धावपळ प्रारब्धा, विसावायचे आहे मजला समाधानाच्या वहीत, विसावायचे आहे मला, विसावायचे आहे मजला समाधानाच्या वहीत। नको आता ही जीवघेणी धावपळ प्रारब्धा, विसावायचे आहे मजला समाधानाच्या वहीत, समाधानाच्या वहीत। आणि मनाची ही अवस्था जी प्रत्येकाची असते, जी प्रत्येकाला कधी ना कधी होते, की प्रत्येकाची सांभाळताना मने थकला जीव, कोणी स्वीकारले मजला माझ्यातल्या माझ्यासहित। आणि जो आपल्याला स्वतःसह, जे माझ्यातला मी आहे, माझ्यातली मी आहे, त्याच्यासहित स्वीकारेल, ती व्यक्ती खूप खास असते, ती व्यक्ती खूप अनमोल असते। त्या व्यक्तीला कधी गमावू नका, कारण अशा दुर्मिळ माणसांना जेव्हा आपण गमावतो, तेव्हा आपल्या अवतीभवती किती जरी गर्दी असली तरी त्या गर्दीचा उपयोग नसतो, कारण ती गर्दी कधी स्वार्थासाठी आलेली असते, ती गर्दी कधी आपलं स्वतःचं काम काढून घेण्यासाठी आलेली असते, किंवा बऱ्याच वेळा नुसतंच सोबत चालणारी गर्दी असते, ज्यांनी तुम्हाला तुमच्यातल्या स्वतःसहित स्वीकारलेला आहे, माझ्यातल्या मी सहित स्वीकारलेला आहे, त्या व्यक्ती या खरंच अनमोल असतात। आणि मी माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय, तुझ्यासोबतच्या क्षणांना असते सहवासाची सुखद झालर सोनेरी, तुझ्यासोबतच्या क्षणांना असते सहवासाची सुखद झालर सोनेरी, नी हसतेस अशी निखळ गोडकी। तुझ्यासोबतच्या क्षणांना असते सहवासाची सुखद झालर सोनेरी, नी हसतेस अशी निखळ गोडकी। मी विसावतो तुझ्या कवेतल्या किनारी, मी विसावतो तुझ्या कवेतल्या किनारी, मी विसावतो तुझ्या कवेतल्या किनारी। तर कवेतल्या किनाऱ्यावरचा विसावा मी माझ्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेला होता। आणि श्रोते हो, याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या दोन अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळ्यांकडे वळूयात, ज्यामध्ये मोहिनीराज होन सरांनी राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथून लिहिलंय। सरांनी पहिल्या चारोळीत लिहिलंय की श्रावणधारा आनंदाने म्हणती धरतीला हिरवा शालू नेसवू, श्रावणधारा आनंदाने म्हणती धरतीला हिरवा शालू नेसवू, आनंदाने सर्व जग धरतीच्या कुशीत जरा विसावू, आनंदाने सर्व जग धरतीच्या कुशीत जरा विसावू, धरतीच्या कुशीत जरा विसावू। तर श्रावणधारा जी धरित्रीला हिरवा शालू नेसवण्यासाठी आतुर असते, आणि त्यामुळं सारं जग आनंदून जातं, आणि धरतीच्या कुशीमध्ये विसावा व विसावावं असं वाटतं. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं आणि दुसऱ्या चारोळीमध्ये सर लिहित आहेत की जीवनाचा प्रवास करताना दुःखांच्या क्षणालाही थोडं हसवो. क्या बात आहे, जीवनाचा प्रवास करताना दुःखाच्या क्षणालाही थोडं हसवू. जीवनाच्या शेवटच्या क्षणाला देवाघरी जरा विसावू. जीवनाच्या शेवटच्या क्षणाला देवाघरी जरा विसावू. तर दुःखाच्या क्षणालाही जरासं हसवू. अप्रतिम सुंदर मोटिवेशनल शब्द आहेत, प्रेरणादायी असे शब्द आहेत सरांचे, की जीवनाचा प्रवास करताना जेव्हा जेव्हा दुःख येईल त्याला आपण हसून सामोरं जाऊ आणि त्यालाही हसवून टाकूया, म्हणजे दुःखसुद्धा हसरं होऊन जाईल. दुःखाची वेदना, दुःखाची तीव्रता या गोष्टी कमी होतील, ज्याचा त्रास कमी होईल, ज्याचं दुःख कमी होईल. तर दुःखाला, दुःखद क्षणांना हसरं बनवणारी ही अप्रतिम अशी चारोळी मोहिनीराज होन सरांची होती, राहुरी जिल्हा अहिल्यानगर इथून पाठवलेली. आणि श्रोते हो, पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये सौमेहता अस्मिता मॅडम यांनी कात्रज पुणे इथून लिहिले. सौमेहता अस्मिता मॅडम लिहित आहेत कात्रज पुणे इथून की पक्षी घालतो घिरट्या घेऊन दाना चोचभर. वा, पक्षी घालतो गिरट्या घेऊन दाना चोचभर, लहान ग्या लेकरासाठी त्याच्या मारी भरारी आभाळवर. लहान ग्या लेकरासाठी त्याच्या मारी भरारी आभाळवर, घेतो भरारी आकाशी रोज जातो दूरवर. घेतो भरारी आकाशी रोज जातो दूरवर, येतो थकून भागून, येतो थकून भागून मग जातो विसावून, येतो थकून भागून मग जातो विसावून. तर पक्षी ज्याची चोचभर दाण्यासाठीची धडपड, पक्षी ज्याची चोचभर दाणे आणून लहान ग्या लेकरांच्या मुखामध्ये घालण्यासाठीची धडपड आणि त्याच्यासाठी आभाळभर मारली जाणारी भरारी. जेव्हा तो दूरवर भरारी घेतो, दाणा जो आहे तो चोचेमध्ये घेऊन येतो आणि आपल्या लेकरांना खाऊ घालतो, त्यानंतरच तो थकून भागून जो आहे तो विसावून जातो. खूप अप्रतिम पक्षीप्रेमाबद्दलचे भाव सौ मेहता अस्मिता मॅडम यांच्या कात्रज पुणे येथून पाठवलेल्या अप्रतिम आणि सुंदर अशा कवितेमध्ये होते श्रोते हो. आणि पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया ज्यामध्ये सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई येथून. मॅडमनी लिहिलंय की फुलांच्या जगी जरा विसावू, सुगंध सारा चौफेर उधळू. वा, फुलांच्या जगी जरा विसावू, सुगंध सारा चौफेर उधळू, सुंदरता ही कर्म सुरेख. क्या बात आहे, सुंदरता ही कर्म सुरेख, विचारासही घेऊया नेक, विचारासही घेऊया नेक, विचारासही घेऊया नेक. आणि फुलांच्या जगामध्ये आपण थोडंसं विसावू आणि तो फुलांचा सुगंध आपण चौफेरू देऊ, आपल्या जीवनामध्ये सुगंध पसरवू. या सुंदर अशा शब्दासोबत मॅडमनी पुढं असं लिहिलंय की सुंदरता ही कर्मसुरेख असली पाहिजे आणि विचार जे आहेत ते आपण नेक केले पाहिजेत, चांगले विचार केले पाहिजेत, सकारात्मक विचार जे आहेत ते केले पाहिजेत. तर खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन, प्रेरणादायी अशी ही मॅडमची रचना होती श्रोते हो. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही आरजे कैलाससोबत आहात हा खेळ शब्दांचा या कविता व चारळ्यांच्या शोमध्ये. आनंदी रहा, आनंद लुटा. मित्रांनो, पुढच्या कवितेकडे वळूया. सोनाली सुपेडणेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून. मॅडमनी लिहिलंय गेले ते आणि आले हे दिवस, गेले ते आणि आले हे दिवस या शीर्षकाच्या अनुषंगानं मॅडम लिहित आहेत की चल ग जरा विसावू आता, सुखाचे हे वळण आले आता. वा, चल ग जरा विसावू आता, सुखाचे हे वळण आले आता, आम्ही त्यांच्यासाठी खूप केले त्यांची वेळ त्यांना कळू दे आता. वा, आम्ही त्यांच्यासाठी खूप केले त्यांची वेळ त्यांना कळू दे आता. चल ग थांबणार का तू आता, चल ग थांबणार का तू आता, त्यांनाही कळू दे काय ते आता, त्यांनाही कळू दे काय ते आता. हे आरामात खाणे खूप झाले, हे आरामात खाणे खूप झाले, त्यांची सवय ती जाऊ दे आता, त्यांची सवय ती जाऊ दे आता। वाह, तर आपण थोडंसं विसावं, खूप कष्ट केले, खूप साऱ्यांसाठी केलं, आता आपण हे पाहूया की आपल्यासाठी कोण काय करतंय। हे कळू द्या की आरामात खाणं किती गैरास्तं, एक जण कमवतोय दुसरा आरामात खातोय, ना जगाची चिंता, ना स्वतःची चिंता, ना स्वतःच्या कोणत्याच गोष्टीची चिंता। आणि हे आरामात खाणं ही जी सवय आहे ही मोडण्यासाठी आपण थांबलं पाहिजे, प्रत्येकाला जाणीव करून दिली पाहिजे। या अनुषंगानं जे भाव मांडणारी मॅडमची ही अप्रतिम अशी सुंदर रचना होती, सोनाली सू पेंडणेकर मॅडम यांची, गोवा येथून पाठवलेली। आणि पुढच्या एका कवितेमध्ये विसावा या शीर्षकाखाली सौ वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम लिहित आहेत, वर्षाश्री या नावाने नागपूर येथून मॅडमनी लिहिलं आहे, किती करावी धडपड सोसेल तेवढेच करावे। आणि अगदी खरं आहे की किती करावी धडपड सोसेल तेवढेच करावे, मनात सर्वांच्या असते प्रयत्नाने जग हे जिंकावे, मनात सर्वांच्या असते प्रयत्नाने जग हे जिंकावे, घ्यावा विसावा पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळवण्यासाठी। वाह, घ्यावा विसावा पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळवण्यासाठी, आयुष्यात वळणं येतातच, आयुष्यात वळणं येतातच, तयार असावे मार्ग काढण्यासाठी, तयार असावे मार्ग काढण्यासाठी, तयार असावे मार्ग काढण्यासाठी। तुम्ही तयार आहात ना? वळणं येतील, खाचखळगे येतील, आयुष्य हे कधीच सरळ नसतं। एक प्रश्न सुटला म्हणताना नवीन प्रश्न पुढे येऊन उभा ठाकतो, एक गुंता सुटला म्हणताना दुसरा गुंता समोर येऊन थांबतो। आणि जीवनामध्ये हे गुंते सोडवत सोडवत आपल्याला जीवनाचा प्रवास करायचा असतो, त्या जीवन प्रवासामधले जे क्षण आहेत ते चोरून घेऊन ते जगून घ्यायचे असतात। आणि सोसेल तेवढी धडपड केली पाहिजे, खूप अप्रतिम सुंदर असा मोलाचा सल्ला सौ वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम यांच्या वर्षाश्री या नावाने लिहिलेल्या, नागपूर येथून पाठवलेल्या अप्रतिम आणि सुंदर अशा कवितेमध्ये होतं श्रोते हो। आणि श्रोते हो, तुम्ही आर जे कैलाससोबत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM तुमच्या आवडीच्या शोमध्ये, म्हणजेच हाखेळ्या शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये। आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा।

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: जैसा अन्न वैसा मन, तो तामसिक भोजन का पर्यावरण पे तो असर हो रहा है, लेकिन तामसिक भोजन का हमारे मन पर क्या असर हो रहा है? अगर उस भोजन में नफरत की, क्रोध की, दर्द की ऊर्जा है, तो हमारी मन की स्थिति भी वही हो जाएगी उसको ग्रहण करने के बाद। तो अगर आज हम सिर्फ दो प्रतिज्ञा ले, एक हमारा अन्न सात्विक हो और दूसरा हम सिर्फ आज एक संस्कार का त्याग करें, वो है क्रोध, तो सही मायने में हमने आज इस यज्ञ में आहुति डालकर विश्व में शांति लाने की सेवा की, वो सच्ची सेवा है।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो। आपण खूप वेळा इतरांचे एवढे होऊन जातो, आपण खूप वेळा इतरांसाठी एवढं करतो की आपण स्वतः विसावा घेण्याचं विसरून जातो, आणि आपण स्वतः विसावा न घेतल्यामुळे आपण मनातल्या मनात कुढत राहतो, आपण दुःखी होत जातो, आपण कष्टी होत जातो। आणि या सर्व गोष्टींसाठी जरा विसावा नक्की गरजेचा असतो, आणि तो शब्द आपण आपल्या आजच्या शोसाठी दिलेला होता। खूप अप्रतिम सुंदर, अतिशय भाव मांडणाऱ्या, भावपूर्ण आणि अगदी प्रत्येक शब्दामध्ये एक गहिरे असे भाव असलेली ही असलेल्या रचना ज्या आहेत त्या आजच्या शोमध्ये आलेल्या आहेत। त्या सुंदर सुंदर रचनांचा आपण सर्वजण आस्वाद घेणारच आहात। मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलं आहे की सुख उधळताना मी दुःखांना आंदण घेतले, सुख उधळताना मी दुःखांना आंदण घेतले, आनंदासाठी सांद झालो, आनंदासाठी सांद झालो, त्यांनी चंदन घेतले। सुख उधळताना मी दुःखांना आंदण घेतले, आनंदासाठी सांद झालो, त्यांनी चंदन घेतले, त्यांनी चंदन घेतले, जडावल्या नेत्रात विसावले दाह निद्रिस्त, जडावल्या नेत्रात विसावले दाह निद्रिस्त, थेंब विकरून दुरस्त होता, थेंब विकरून दुरस्त होता, कोरडे घन घेतले। सुख उधळताना मी दुःखांना आंदण घेतले, आनंदासाठी सांद झालो, त्यांनी चंदन घेतले, जडावल्या नेत्रात विसावले दाह निद्रिस्त, थेंब विखरून दुरस्त होता, कोरडे घन घेतले। मी पुढं असं लिहिलंय की सांजेचा आला सांगावा कातर रात येत आहे, सांजेचा आला सांगावा कातर रात येत आहे, पटकन मी माझ्या मनाला आवरून घेतले, सांजेचा आला सांगावा कातर रात येत आहे, पटकन मी माझ्या मनाला आवरून घेतले। आणि शेवटी मी असं लिहिलंय की स्वप्नांनी कूस बदलण्याची असे प्रतीक्षा, स्वप्नांनी कूस बदलण्याची असे प्रतीक्षा, स्वतःवर हसून वेदनांना सावरून घेतले, स्वप्नांनी कूस बदलण्याची असे प्रतीक्षा, स्वप्नांनी कूस बदलण्याची असे प्रतीक्षा, स्वतःवर हसून वेदनांना सावरून घेतले, वेदनांना सावरून घेतले, सुख उधळताना मी दुःखांना आंदण घेतले, आनंदासाठी सांद झालो त्यांनी चंदन घेतले, आनंदासाठी सांद झालो त्यांनी चंदन घेतले। तर ही माझी एक रचना होती श्रोते हो, आणि माझ्या या रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये जरा विसावू या शीर्षकाखाली सुंदर अशी चारोळी पाठवलेली आहे राजशाली या नावाने, वैशाली राजेश वाठोरे मॅडम यांनी, राहणार वडव, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा येथून। मॅडम लिहित आहेत की थकले तनमन सखे पुढे पाय कसे चालव, थकले तनमन सखे पुढे पाय कसे चालवू, उसंत घेऊया थोडी अन, उसंत घेऊया थोडी अन, या वळणावर जरा विसावू, या वळणावर जरा विसावू, या वळणावर जरा विसावू। आणि खरं आहे की जेव्हा तन मन थकतं तर पुढं पाऊल कसं टाकायचं, आणि जेव्हा पुढं पाऊलच टाकता येत नाही, तन मन थकून जातं, तेव्हा आपण त्या ठिकाणाला त्या क्षणालाच वळण समजलं पाहिजे आणि जरासा विसावा घेतला पाहिजे, कारण विसाव्यानंतरची जी पायवाट येईल, विसाव्यानंतरचं जे वळण येईल, ते वळण हे निश्चितपणे सुखद असेल, सुलभ असेल, आनंददायी असेल, सुखकारक असं असेल. पण त्यासाठी जरासा विसावण्याची गरज आहे. हा सुंदर सकारात्मक संदेश मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होता. आणि श्रोते हो, पुढच्या कवितेमध्ये नामदेव तुकाराम पाटील सर लिहित आहेत, सरोळी तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर येथून. नामदेव तुकाराम पाटील सरांनी लिहिलंय, सरोळी तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर येथून. सर लिहित आहेत की थकल्या भागल्या जीवाने केव्हा घ्यावी विश्रांती, थकल्या भागल्या जीवाने केव्हा घ्यावी विश्रांती, श्रमाचे या मोल व्हावे कशाची ही नाही आम्हा भ्रांती. आणि खरं आहे की प्रत्येकालाच ही अपेक्षा आहे की माझं जे श्रम आहे, माझं जे डिव्होशन आहे, माझा जो त्याग आहे, मी जे इतरांसाठी करतो आहे, त्याची कुठंतरी नोंद झाली पाहिजे, कुठून कुणीतरी दखल घेतली पाहिजे, कुणाला तरी असं वाटलं पाहिजे की मी कुणीतरी आहे आणि जो त्यांच्यासाठी काहीतरी करतो आहे. सर लिहित आहेत की थकल्या भागल्या जीवाने केव्हा घ्यावी विश्रांती, श्रमाचे या मोल व्हावे कशाची ही नाही आम्हा भ्रांती, जरा विसावू या वळणावर आनंदाने श्वास घ्यावा. क्या वाद आहे, कशाची ही नाही आम्हा भ्रांती, जरा विसावू या वळणावर आनंदाने श्वास घ्यावा. जीवनातील प्रत्येक क्षणाचा, जीवनातील प्रत्येक क्षणाचा नव्याने अर्थ कळावा, जीवनातील प्रत्येक क्षणाचा नव्याने अर्थ कळावा. क्या वाद आहे, क्या वाद आहे, जरा विसावू या वळणावर आनंदाने श्वास घ्यावा. थोडंसं विसावलं पाहिजे, थोडासा आनंदाने श्वास घेतला पाहिजे. सारे प्रॉब्लेम, सारी नकारात्मकता, साऱ्या दुनियेचं टेन्शन हे सगळं बाजूला सारून कुठंतरी विसावलं पाहिजे आणि स्वतः आनंदाने श्वास घेतला पाहिजे. ज्या क्षणाला आपण आनंदाने श्वास घेऊ, ज्या क्षणाला आपण आपले होऊ, त्या क्षणापासून जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा नव्याने अर्थ कळेल. जगणं किती साधं आणि सोपं आहे याची अनुभूती आपल्या स्वतःला होईल. जसं सर म्हणतायत की जीवनातील प्रत्येक क्षणाचा नव्याने अर्थ कळावा. अप्रतिम सुंदर प्रेरणादायी भाव मांडणारी नामदेव तुकाराम पाटील सरांची सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून पाठवलेली ही अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेकडे वळूया. कमलाकर दिवाकर सरांनी पुणे येथून लिहिलंय. सर लिहित आहेत की जेव्हा य गाठे मानव 50 वयोमान, भेटती नाना व्याधी पाहुणे असा मान. आणि खरं आहे की जेव्हा गाठे मानव 50 वयोमान, भेटती नाना व्याधी पाहुण्या समान, मुक्का मनसे त्यांचा लहान सहान, मुक्का मनसे त्यांचा लहान सहान, करती कमी हो त्याचे आयुष्यमान. आणि अगदी खरं आहे की जेव्हा मानव, जेव्हा गाठे मानव 50 वयोमान, भेटती नाना व्याधी पाहुण्या समान, मुक्का मनसे त्यांचा लहान सहान, करती कमी हो त्याचे आयुष्यमान. आणि सरांनी पुढास लिहिलंय की म्हणून थोडे विसावू या वळणावर. का विसावायचं आहे तर 50 जेव्हा संपते तेव्हा अनेक व्याधी अशा येतात की ज्या कायमच्या लागतात, म्हणून विसावण्याची गरज आहे. म्हणून थोडे विसावू या वळणावर, अवलोकन करू जीवनाचा आजवर. म्हणून थोडे विसावू या वळणावर, अवलोकन करू जीवनाचा आजवर, घेऊ काळजी शरीराची ती सत्वर, घेऊ काळजी ती शरीराची सत्वर, राहू तंदुरुस्त निरोगी पुढे खरोखर, राहू तंदुरुस्त निरोगी पुढे खरोखर. आणि अगदी खरं आहे की जसं सरांनी म्हटलंय की खूप साऱ्या गोष्टींसाठी आपली दगदग होते. लहानपणी वाटतं मोठं व्हावं, शालेय जीवनामध्ये वाटतं कॉलेजला जावं, कॉलेजनंतर वाटतं करिअर करावं, करिअरमध्ये पडतो, नोकरी व्यवसायाला लागतो, त्या नोकरी व्यवसायातली जीवघेणी धडपड करता करता स्वतःची फॅमिली, स्वतःची मुलं, या सर्व गोष्टींमध्ये कधी 50 येते ते कळतच नाही. आणि जेव्हा 50 येते, 50 उलटते, तेव्हा एक एक आजार डोकं वर काढायला लागतात. आणि तेव्हा लक्षात येतं आपण तर जगलोच नाही. मागे वळून पाहिलं तर वाटतं की काळ किती पटकन सरकून गेलाय, कितीतरी असे क्षण होते लाखो जे आपण जगू शकलो असतो. कितीतरी लाखो गोष्टी होत्या ज्या आपण करू शकलो असतो, पण ज्या कधी आपण केल्याच नाही, आपण कधी विसावलोच नाही, कधी आपण आत्मपरीक्षणच केलं नाही. म्हणून विसावण्याची गरज आहे आणि जीवनाचं अवलोकन करण्याची गरज आहे. ज्यावेळी 50 उलटते विशेषतः, तसं तर व्यायाम प्रत्येकाने केला पाहिजे, तो रोज केला पाहिजे. स्वतःच्या शरीराची मनाची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, प्रत्येकानेच विसावलं पाहिजे. परंतु विशेषतः जेव्हा 50 पार होते तेव्हा मात्र शरीराची काळजी घेतली पाहिजे. शरीर आणि मन हे तंदुरुस्त ठेवलं पाहिजे. खूप अप्रतिम सुंदर अप्रतिम असा संदेश सरांच्या या रचनेमध्ये होता, कमलाकर दिवाकर सरांच्या पुणे येथून पाठवलेल्या या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेमध्ये. आणि श्रोते हो, पुढच्या एका कवितेमध्ये प्रज्ञा सौदत्ती मॅडम लिहित आहेत गोरेगाव रायगड येथून. प्रज्ञा सौदत्ती मॅडम यांनी गोरेगाव रायगड येथून लिहिलंय, जरा विसावू या वळणावर बघ जरा एकदा मागे वळूनी. जरा विसावू या वळणावर बघ जरा एकदा मागे वळूनी, दिसेल तुझ आठवणीतले गाव, गेली जरी क्षणांची पाने गळूनी. क्या बात आहे. दिसेल तुझ आठवणीतले गाव, गेली जरी क्षणांची पाने गळूनी. मॅडम पुढे असं लिहितायत की जरा विसावू आठवणी पाहू, जरा विसावू आठवणी पाहू, ओळखीने नवी ओळख काढू. जरा विसावू आठवणी पाहू, ओळखीने नवी ओळख काढू, त्या क्षणांनाही येईल गहिवर. क्या बात आहे. त्या क्षणांनाही येईल गहिवरून, गतजन्मीचे ऋण एकदा फेडू. त्या क्षणांनाही येईल गहिवरून, गतजन्मीचे ऋण एकदा फेडू, ऋण एकदा फेडू, ऋण एकदा फेडू, जरा विसावू या वळणावर. खूप अप्रतिम सुंदर. मागे वळून पाहिलं पाहिजे जिथं आठवणीतलं गाव दिसेल. जरी क्षणांची पाने गळून गेलेली असली तरीसुद्धा त्या सुंदर आठवणी आपल्याला जीवनाच्या प्रवासामध्ये आनंद देण्यासाठी उपयुक्त ठरतील. म्हणून मागं वळून पाहिलं पाहिजे. आपण पुढं जात असताना जोपर्यंत क्षणभर विसावा घेऊन मागे वळून पाहत नाही तोपर्यंत पुढचा प्रवास सुखद होत नाही. खूप वेळा असं होतं की अनेक समस्या, अनेक प्रॉब्लेम, अनेक चढउतार हे आपल्याला येऊन गेलेले असतात, ज्यांनी आपल्याला अनुभव दिलेला असतो, आणि त्या अनुभवाच्या जोरावर आपण पुढचा प्रवास करू शकत असतो. परंतु आपली धावपळच एवढी जीवघेणी असते की आपण तो प्रवास करू शकत नाही. आपण कुठेच विसावा घेत नाही, आपण क्षणभरसुद्धा थांबत नाही. आणि त्यामुळं आपल्यापाशी अनुभवाची एवढी मोठी शिदोरी असतानासुद्धा आपलं जगणं खडतर होऊन जातं, आपला प्रवास खडतर होऊन जातो, आणि अगदी जवळ दिसणारं स्वप्न, अगदी जवळ दिसणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा आपण करू शकत नाही. शरीर थकतं, मन थकतं, आणि त्यासाठी विसाव्याची गरज असते. जेव्हा आपण जीवनाचा प्रवास करत करत आयुष्याचा एक एक टप्पा ओलांडत असतो त्यावेळी सुख दुःख, चांगली वाईट माणसं, प्रसंग या सर्वातून आपण गेलेलो असतो, ज्याचा फायदा आणि अनुभव आपल्याला भविष्यकाळाच्या योजना बनवण्यामध्ये होतो. परंतु आपण स्वतःला एवढं व्यस्त करतो, आपण स्वतः एवढं स्वतःमध्ये गुरफटून जातो आणि कळतच नाही आपल्याला की चाललंय नेमकं काय. आजूबाजूचा बोलतोय ते कानावर पडतंय परंतु डोक्यात जात नाही, मनापर्यंत जात नाही. कारण मनाची अवस्थाच ती असते. आपण नेमकं काय करतोय, आपण नेमकं काय बोलतोय, खूप सारा विसराळूपणा, खूप साऱ्या नकारात्मक गोष्टी, या सर्वांमुळं आपण आपलं ध्येय गाठू शकत नाही, आपल्या जीवनाचा प्रवास सुखकर करू शकत नाही. त्यासाठी जरा विसावा हा गरजेचा असतो. तो यासाठी असतो की स्वतःच्या सुखासाठी, तो यासाठी असतो की स्वतःच्या समाधानासाठी, तो यासाठी असतो की स्वतःच्या आनंदासाठी. जसं की आपल्या FM टॅगलाईन आहे, आनंदी रहा आनंद लुटा, रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM सह मी RJ कैलास. आणि आपण हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो ऐकत आहात. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: चल मेरे कंप्यूटर, कुछ चीजें ओरिजिनल ही अच्छी लगती हैं। सुनिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।
1: चल चल चल मेरे साथी, ओ मेरे हाथी, चल ले चल कटारा की।
2: वेलकम बॅक श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवी चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये उपेंद्र रोहनकर सर लिहित आहेत गडचिरोली येथून। उपेंद्र रोहनकर सरांनी गडचिरोली येथून लिहिलंय की जरा विसावू वळणी रस्ते, जीवन हे असेच असते। वा, जरा विसावू वळणी रस्ते, जीवन हे असेच असते। कधी रुसते कधी हसते, हसता हसता मग रडते। कधी रुसते कधी हसते, हसता हसता मग रडते। आणि अगदी खरं आहे की जीवन हे असंच असतं, कधी सुख आणि कधी दुःख। त्या ठिकाणी आपण जरासं विसावलं पाहिजे, असा सुंदर सकारात्मक संदेश या चारोळीमध्ये होता। आणि पुढच्या एका कवितेमध्ये श्री माधव कुसुम सुक्रिया गुरव सरांनी दे धक्का मारा या नावाने जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथून लिहिले। सर लिहित आहेत की जरा विसावू या वळणावर, जीवनाच्या रंगभूमीवर, किती अंकी नाटक जीवन कोणाला समजले आजवर। वा, जरा विसावू या वळणावर, जीवनाच्या रंगभूमीवर, किती अंकी नाटक जीवन कोणाला समजले आजवर। जरा विसावू जगण्याच्या धावपळीतून, जिवंत असेपर्यंत दगदग, देवत ठेवावी लागते सर्वांनाच शांत होईपर्यंत जीवनाची तगमग, शांत होईपर्यंत जीवनाची तगमग। आणि खरं आहे की जीवनाच्या रंगभूमीवर जरा विसावलं पाहिजे, कारण हे किती अंकी नाटक आहे हे आपल्याला माहीत नाही। या धावपळीतून दगदगीतून आपण विसावा घेण्याची गरज आहे, आणि तो का विसावा घेतला पाहिजे याबद्दलचं सुंदर असं शब्दांकन सरांच्या रचनेमध्ये होतं। आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ प्रिया पद्माकर दाखोडे मॅडम लिहित आहेत प्रियदर्शिका या नावाने यवतमाळ येथून। मॅडमनी लिहिलं आहे की झाले करुण खूप कष्ट, आता जरा विसावू क्षणभर, आनंद झालाय रुष्ट, बघ ना मजकडे पळभर। झाले करुण खूप कष्ट, आता जरा विसावू क्षणभर, आनंद झालाय रुष्ट, बघा ना मजकडे पळभर। जरा स्वतःकडे बघा ना, पैशाच्याच मागे धावताय। जरा स्वतःकडे बघा ना, पैशाच्याच मागे धावताय। आयुष्य चाललंय निष्ठत, मोकळा श्वास कधी घेताय, मोकळा श्वास कधी घेताय। झाले करुण खूप कष्ट, आता जरा विसावू क्षणभर, आनंद झालाय रुष्ट, बघा ना मजकडे पळभर। आणि आयुष्य निष्ठून जाताना मोकळा श्वास आपण कधी घेणार, असा प्रश्न मॅडमच्या या सुंदर अशा कवितेमधून विचारण्यात आलेला होता। सौ प्रिया पद्माकर दाखोडे मॅडम यांची प्रियदर्शिका या नावाने लिहिलेली यवतमाळ येथून पाठवलेली सुंदर अशी रचना। आणि पुढच्या एका कवितेमध्ये निर्मला विष्णू धापसे मॅडम लिहित आहेत माजलगाव जिल्हा बीड येथून। निर्मला विष्णू धापसे मॅडम यांनी माजलगाव जिल्हा बीड येथून लिहिलंय की क्षणात येती क्षणात जाती, इंद्रधनुपरी आहेत नाती। क्षणात येती क्षणात जाती, इंद्रधनुपरी आहेत नाती, कधी सुख तर कधी दुःख, सारे विसावू या क्षणावर। क्या बात आहे, कधी सुख तर कधी दुःख, सारे विसावू या क्षणावर। ऋणानुबंधनी जुळती नाती, कधी हसू तर कधी रुसू। ऋणानुबंधनी जुळती नाती, कधी हसू तर कधी रुसू। आनंद घेऊया या साऱ्यांचा, सारे विसावू या निमिषावर, सारे विसावू या निमिषावर। तर या क्षणांवर विसावू, खूप अप्रतिम सुंदर भाव या अप्रतिम आणि सुंदर अशा कवितेमध्ये होते निर्मला विष्णू धापसे मॅडम यांनी माजलगाव जिल्हा बीड येथून पाठवलेली ही सुंदर अशी रचना। आणि पुढच्या एका कवितेमध्ये मागोवा या शीर्षकाखाली नवसाहित्यिक या नावाने सर लिहितात श्री श्रीकांत म शिरभाते सरांनी नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून लिहिलंय। नवसाहित्यिक या नावाने श्री श्रीकांत म शिरभाते सर लिहित आहेत तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून। सर लिहित आहेत की आयुष्याच्या वाटेवर जरा विसावू एकांती, घेत सुखांचा मागोवा करू थोडी मन शांती। क्या बात आहे, आयुष्याच्या वाटेवर जरा विसावू एकांती, घेत सुखांचा मागोवा करू थोडी मनशांती। दुःख सारे प्रारब्धाचे त्यास कष्टाची सांगड, दुःख सारे प्रारब्धाचे त्यास कष्टाची सांगड, कर्तव्याच्या ओझापायी संसाराची भानगड, कर्तव्याच्या ओझापायी संसाराची भानगड, संसाराची भानगड। वाह, तर सुखाचा मागोवा घेत जराशी मनशांती करू, असं अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन या अप्रतिम अशा कवितेमध्ये होतं। पुढच्या पण एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये भारती थोरात मॅडम लिहित आहेत बार्शी जिल्हा सोलापूर इथून। भारती थोरात मॅडम यांनी बार्शी जिल्हा सोलापूर इथून लिहिलंय की खूप झाले कर्तव्य कर्म स्वतःसाठी जगू थोडे, खूप झाले कर्तव्य कर्म स्वतःसाठी जगू थोडे, जरा विसावू क्षणभर समस्यांचे नको कोडे। वाह, जरा विसावू क्षणभर समस्यांचे नको कोडे, हातात घालून हातात हात करू गप्पा निवांत, घालून हातात हात करू गप्पा निवांत, विसरून भवताल सारा, घालून हातात हात करू गप्पा निवांत, विसरून भवताल सारा, आनंदाने मन भरून श्वास घेऊ, आनंदाने मन भरून श्वास घेऊ, आपणच एकमेकांचा सहारा, आपणच एकमेकांचा सहारा, आपणच एकमेकांचा सहारा। वाह, तर स्वतःसाठी थोडं जगू आणि समस्यांची कोडी थोडीशी बाजूला सारूया। अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते। पुढच्या एका चारोळीमध्ये युवा मनाचा युवा कवी या नावाने सर लिहित आहेत सूरज संदीप अनुभवणे सरांनी सिंधुदुर्ग मोंड येथून लिहिले। युवा मनाचा युवा कवी या नावाने सर लिहितात सूरज संदीप अनुभवणे सरांनी सिंधुदुर्ग मोंड येथून लिहिले की झाडाखाली विश्रांती घेता प्रेम तुझे माझे व्यक्त झाले, झाडाखाली विश्रांती घेता प्रेम तुझे माझे व्यक्त झाले, शब्दांच्या त्या ओंजळीतला ओंजळीला नवा अर्थ देऊन गेले। आणि पुढच्या कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सुलभा सत्तुरवार मॅडम लिहित आहेत पुणे इथून। सुलभा सत्तुरवार मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की भौतिक सुखाच्या मागे किती धावशी रे मानवा, भौतिक सुखाच्या मागे किती धावशी रे मानवा, जरा विसावू या वळणावर घे जीवनाचा मागोवा। वाह, जरा विसावू या वळणावर घे जीवनाचा मागोवा, निसर्ग सुंदर अवती भवती रूपतयाचे नैनी अनुभवा, निसर्ग सुंदर अवती भवती रूपतयाचे नैनी अनुभवा, सुख समाधान कशात आहे, सुख समाधान कशात आहे, जपूया नात्यामधील गोडवा, जपूया नात्यामधील गोडवा। वाह वाह, तर भौतिक सुखाच्या माग किती धावायचं, या वळणावर थोडासा विसावा घेऊन जीवनाचा मागोवा घेण्याची गरज आहे, असं शब्दांकन करताना मॅडम पुढे असं लिहित आहेत की अवतीभवती सुंदर असा निसर्ग आहे, त्याचं रूप अनुभवलं पाहिजे, त्याची अनुभूती घेतली पाहिजे, आणि सुख आणि समाधान कशात आहे तर नात्यामधील गोडवा जपण्यामध्ये आहे, असं सुंदर अप्रतिम शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं श्रोते हो। आणि श्रोते हो, पुढच्या एका आपण चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौ प्रीती किशोर महाडिक मॅडम लिहित आहेत ठाणे इथून। सौ प्रीती किशोर महाडिक मॅडम यांनी ठाणे इथून लिहिलंय की सुखदुःखांच्या वाटेवर गोड कडू आठवांचा पाझर, सुखदुःखांच्या वाटेवर गोड कडू आठवांचा पाझर,

विसावू या वळणावर, वळण आयुष्याचे घेता घेता। जरा विसावू या वळणावर, वळण आयुष्याचे घेता घेता। जरा विसावू त्या वळणावर, संघर्ष जीवनाचा करता करता। जरा विसावू त्या वळणावर, संघर्ष जीवनाचा करता करता। आणि जरा विसावू आयुष्याचं वळण घेता घेता। अप्रतिम चारोळी होती, दुसऱ्या चारोळीत मॅडम लिहित आहेत की घेऊ विसावा हा घटकाभर, हे जीवन जगता जगता, भरभरून जीवन जगावे नाव परमेश्वराचे घेता घेता। तर घटकाभर विसावा घेण्याची गरज आहे। या जीवनाच्या प्रवासामध्ये विसाव्याचं महत्त्व सांगताना परमेश्वराचं नामस्मरण सुद्धा केलं पाहिजे, असा सुंदर असा संदेश या रचनेमध्ये होता। आणि पुढच्या एका कवितेमध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी लिहिले चंद्रपूर येथून। ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून की आयुष्याच्या वाटेवर चालताना जरा विसावू वळणावर या। आयुष्याच्या वाटेवर चालताना जरा विसावू वळणावर या, घेत आढावा गतकाळाचा, सुखदुःखांच्या आठवणींचा। क्षणाचा हा विसावा देईल उभारी थकलेल्या मनाला, देईल उभारी थकलेल्या मनाला। घेऊनी नव चैतन्य ऊर्जा ध्येयाकडे वाटचाल करूया, घेऊनी नव चैतन्य ऊर्जा ध्येयाकडे वाटचाल करूया। तर ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी आपल्याला नवचैतन्याची गरज आहे, ऊर्जेची गरज आहे। आणि सुखदुःखांच्या आठवणींचा जो आहे तो आढावा घेऊन आपण पुढे चालूया, असं अप्रतिम शब्दांकन ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांच्या चंद्रपूर येथून पाठवलेल्या रचनेमध्ये होतं। आणि श्रोते हो, पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये प्रियंका भास्करराव सरक मॅडम लिहित आहेत काक्रंबा तुळजापूर येथून। प्रियंका भास्करराव सरक मॅडम यांनी काक्रंबा तुळजापूर येथून लिहिलंय की राब राब राबुनी जातो जीव थकुनी, करत असे मन कधीतरी विचार जरा विसावू, करत असे मन कधी कधी जरा विसावू, विश्रांतीच्या वाटेवरती कास पठाराचे फुले पसरू, विश्रांतीच्या वाटेवरती कास पठाराची फुले पसरू। येता हर्षी पडती दौबिंदू त्या मखमली फुलांवरती, येता हर्षी पडती दौबिंदू त्या मखमली फुलांवरती। जरा विसावू म्हटले मन आता गुपचूप त्या गवतावरती। वा, थंड हवेची झुळूक ती येती आहे गालावरती, बासरीचा मंजुळ ध्वनी येतो माझ्या कानी, बासरीचा मंजुळ ध्वनी येतो माझ्या कानी। सुंदर असे दिसते सौंदर्य निसर्ग पाहण्यासाठी जरा विसावू, सुंदर असे दिसते सौंदर्य निसर्ग पाहण्यासाठी जरा विसावू, जरा विसावू। तर राबून राबून जीव थकून जातो आणि मन असा विचार करतं की जरा विसावू। तर या अप्रतिम आणि सुंदर अशा प्रियांका भास्करराव सरक मॅडम यांनी काक्रंबा तुळजापूर येथून पाठवलेल्या रचनेनंतर पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये ज्योतिबाबाची पाटील सरांनी किटवाड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलं आहे। ज्योतिबा आप्पाजी पाटील किटवाड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून सर लिहित आहेत की कोण आपले कोण परके क्षणभंगूर जीवन प्रवाहाला, कोण आपले कोण परके क्षणभंगूर जीवन प्रवाहाला। वेद नात्याचा मणी घेताना जरा विसावू या क्षणाला, वेद नात्याचा मणी घेताना जरा विसावू या क्षणाला। मोजमाप प्रत्येक शब्दाचे अंतरंगी अजून ते सलते, मोजमाप प्रत्येक शब्दाचे अंतरंगी अजून ते सलते। डोळ्यातील पापण्यांना अलगद ते कसे कळते, डोळ्यातील पापण्यांना अलगद ते कसे कळते। क्या बात आहे, क्या बात आहे, वाह। कोण आपलं कोण परक क्षणभंगूर जीवन प्रवाहाला, आणि वेद नात्याचा मणी घेताना जरा विसावू या क्षणाला, असं लिहिताना सर लिहित आहेत की मोजमा प्रत्येक शब्दांचे अंतरंगे अजून ते चलते, आणि डोळ्यातील पापण्यांना अलगद ते कसे कळते। अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो। आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ शीतल इशी मॅडम यांनी मनस्वी कलाकार या नावाने जामनगर गुजरात येथून लिहिलंय। सौ शीतल इशी मॅडम लिहित आहेत मनस्वी कलाकार या नावाने जामनगर गुजरात येथून की जरा विसावू विसरून चिंता उगीच मन जाळी करी चिता, जरा विसावू विसरून चिंता उगीच मन जाळी करी चिता। क्षणभंगूर जीवन करा आनंदी जगता वर्तमानी टाळी ब्रह्मानंदी, जगता वर्तमानी

ताळी ब्रह्मानंदी, ताळी ब्रह्मानंदी, वाह वाह। तर खूप अप्रतिम सुंदर असे भाव आणि सुंदर आणि अप्रतिम असा सकारात्मक संदेश सुद्धा मॅडमच्या या रचनेमध्ये होता। श्रोते हो, खरं सांगायचं तर आपण शो सुरू केला आणि शो सुरू केल्यानंतर तुमच्या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनांचं सादरीकरण सुरू केलं। रचना एक से बढकर एक होत्या, बऱ्याचशा रचना आपण या शोमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला। याच शब्दावर आणखी खूप साऱ्या रचना आहेत, परंतु वेळेचं बंधन आहे। घड्याळ मला केव्हाचं खुणावतंय, मला म्हणतंय की आजच्या शोपुरती तुझी वेळ संपलेली आहे, त्यामुळे मला घड्याळाच्या काट्यांचं ऐकावं लागणार आहे। इच्छा खूप आहे तुमच्याशी गप्पा मारण्याची, असं वाटतं की हा शो संपूच नाही, परंतु प्रत्येक गोष्टीला वेळ असते आणि ती वेळ आपल्याला पाळावी लागते, जरासं विसावावं लागतं। म्हणून आजच्या शोपुरता सुद्धा मी जरासा विसावा घेत आहे, तो विसावा क्षणभंगूर आहे, तो विसावा फक्त 8 दिवसांचा आहे आणि मी तुम्हाला पुन्हा भेटायला येणार आहे पुढच्या रविवारी दुपारी ठीक 2 वाजता तुमच्या आवडीच्या शोमध्ये, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आणि तुमच्या आवडीच्या FM वर, ज्या FM ने अवघ्या जगभरातील साहित्यिकांना एक हक्काचं असं व्यासपीठ दिलेलं आहे, त्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। परंतु आत्ता या क्षणापुरती मला विसावण्यासाठी म्हणजेच RJ कैलासला रजा द्या आणि तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी राहा, आनंद लुटा। भेटूया पुढच्या रविवारी दुपारी ठीक 2 वाजता।

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटू.

रेडियो पुणेरी हो आमचा रेडियो पुणेरी। अहो ऐकलत का हो आमचा रेडियो पुणेरी हो आमचा रेडियो पुणेरी।

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी ये ना, ये ना.
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

देणारे आहे हे सगळे आपण ऐकत आलो आहेत. आजचा पण टॉपिक खूप सुंदर आहे मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग पण आहे, आणि तो टॉपिक आहे आजचा उपवास. उपवास जेव्हा आपण म्हणतो तर सर्वात आधी कुठं लक्ष जातं? खाण्याकडे. आज काही खायचं नाही आहे, आज मला उपवास धरायचा आहे, म्हणजे मी जर काही खायचं असेल तर मी फलाहार घेणार किंवा उपवासाचे जे लाईट काही पदार्थ असतात तेच ग्रहण करणार, याला आपण उपवास म्हणतो. मित्रांनो, या उपवास या शब्दामध्येच त्याचं महत्त्व आहे किंवा त्याचं इम्पॉर्टन्स कळतं. काय आहे ते इम्पॉर्टन्स किंवा त्याची परिभाषा काय आहे त्या उपवासाची? उपवास ला जर आपण हिंदीमध्ये दोन भागामध्ये डिवाइड केलं तर तो होतो उप प्लस वास. हिंदीमध्ये उप प्लस वास, उप म्हणजे ऊपर में रहने वाला, वास म्हणजे ते संगत. ऊपर में रहने वाले की संगत, ऊपर में रहने वाले का वास ही उपवास है. हे हिंदीमध्ये उपवासाची डेफिनेशन आहे आध्यात्मिक जगतमध्ये. आणि परत एक आध्यात्मिक, अजून एक त्याला एक जोड आहे की उपवास केल्याने आपण आपल्या शरीराला सुद्धा काहीतरी फायदा देतो, त्याचा फायदा आपल्या हेल्थला सुद्धा होतो. त्याला आध्यात्मिक पण म्हणू किंवा सायंटिफिक पण म्हणू शकतो आपण. तर उपवास असा एक शब्द आहे ज्याच्यामध्ये सायन्स प्लस अध्यात्म हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. जसं पहिल्या डेफिनेशनमध्ये आपण म्हटलं की ईश्वराच्या समीप जाण्यासाठी आपण उपवास करतो, त्याची संगत मला काहीतरी अनुभव येत राहो म्हणून उपवास करूया. दुसरं एक आहे सायन्समध्ये की जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तर त्याला अन्नाला पचवण्यासाठी आपली जी शरीराची जी पण प्रक्रिया आहे, जे प्रोसेस चालते त्याच्यामध्ये जे ब्लड आहे ते स्टमककडे धावतं. कशाला? तर जे अन्न आपण ग्रहण केलं आहे त्याला डायजेस्ट करायला. आणि त्याची पूर्ण जी शक्ती आहे ती त्या अन्नाला पचवण्यासाठी तो कार्यरत करतो. आपलं जे रक्तपुरवठा जास्त तिकडे आपल्या पोटाकडे जातो. आणि सपोज आपण उपवास केला तर त्या दिवशी या प्रोसेसला थोडी विश्रांती मिळते आणि मग ते जे रक्त आहे ते आपल्या पोटाकडे न जाता, कारण आता त्याला काही कार्य नाही आहे, देर इज नो ड्युटी ऑफ डायजेशन, तर तो ती जी रक्तपुरवठा आहे ती आपल्या मेंदूकडे डायव्हर्ट होते, म्हणजे ब्रेनला रक्तपुरवठा जातो, ब्रेनला नरिशमेंट भेटतं. आणि म्हणून याचा सायंटिफिक पण फायदा आहे उपवास केल्याचा. म्हणून बरेच लोक काही असू दे, म्हणजे जरी काही धार्मिक दिवस नसेल, काही नसेल, कोणा देवी देवताचा दिवस जरी नसेल, काही नसेल, तरीसुद्धा आठवड्यातला एक दिवस ते मुद्दाम उपवासासाठी ठेवतात, ज्याच्यामध्ये त्यांना आध्यात्मिक लक्ष पण प्राप्त होतं आणि सायंटिफिकली आपल्या हेल्थसाठी पण ते हे सगळं करतात. हा उपवासाचा फायदा आहे. आजचा आपला विषय आहे हा उपवास वर जास्ती डिस्कशन नाही आहे, हे तर तुम्हाला इथं फक्त एक सांगितलं की उपवासाचे फायदे, तो उपवासाचा फायदा आपल्याला अजून एका ठिकाणी करून घ्यायचा आहे, तो आहे बातम्यांचा उपवास. अवॉइड न्यूज. का बरं न्यूज अवॉइड करायची आपल्याला? आज तर हे जग एवढं कॉम्पिटिटिव्ह झालं आहे की प्रत्येक ठिकाणी आपण काय बघतो, कुठून मला न्यूज मिळते, कुठून मी इन्फॉर्मेशन गोळा करतो, हेच बघायतो, हेच बघतो आपण. पण ते जे आहे या सगळ्यामध्ये सुद्धा आपल्याला उपवास करणं का गरजेचं आहे, कशाचं, न्यूजचं, आपण जाणून घेऊया. एकदम निवांत ऐका, सकाळची वेळ आहे, प्रफुल्लित व्हा आणि आपलं हे डिस्कशन आपण जारी ठेवूया या गीतानंतर.

0: बप्पू काळे म्हणतात, माणसाने समोर बघायचं की मागे ह्यावरच पुष्कळचं सुखदुःख अवलंबून असतं. नमस्कार, मी पुष्कळ पवार.
1: नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे ब्रेकनंतर आपल्या शोमध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे. मित्रांनो, ब्रेकवर जाण्याच्या आधी आपण बातम्यांच्या उपवासाबद्दल बोलायला सुरुवात केली होती. बातम्यांचा उपवास हा खरंच काळाची गरज आहे, आत्ताची तरी खूप खूप गरज आहे मित्रांनो. आणि तो उपवास केल्यानंतर आपल्याला लगेच त्याचे फायदे जाणवतात. एक ह्युमन टेंडन्सी अशी झाली आहे, आपणच स्वतःचं उदाहरण घेऊया. आपण जेव्हा आपल्याकडे वर्तमानपत्र येतं किंवा सकाळी सकाळी आपण झोपून उठल्यानंतर टी व्ही ऑन करतो, तर न्यूज चॅनल ऑन करणार, वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आपण आपली नजर कुठं असते अशा न्यूजकडे जिथं काहीतरी निगेटिव्हिटी, काहीतरी वेगळं, काहीतरी अपोजिट घडलेलं आहे ती न्यूज बघतो. अरे अरे, हे इथे हे काहीतरी चुकीचं घडलं आहे. आपण त्याला मग आपले स्वतःचे भाव त्याच्यात उतरवतात, हे असं करायला नव्हतं पाहिजे यांनी, किंवा यांनी कुठतरी ह्यांनी हे चुकीचं वागत आहेत. पण वाचतो आपण ते निगेटिव्हच. आणि ही जी टेंडन्सी आहे, ह्युमन टेंडन्सी आहे, हे वर्तमानपत्रावाल्यांना, न्यूज चॅनलवाल्यांना माहिती झाली आहे. आणि म्हणून वर्तमानपत्रांचं खप, न्यूज चॅनलची TRP ही वाढवण्यासाठी ती लोक तीच न्यूज देतात जी समोरचे लोक खूप इंटरेस्टनी बघत आहेत आणि वाचत आहेत. त्यांना माहिती झालं आहे की हे निगेटिव्ह न्यूजवर लोकांचं जास्त लक्ष असतं, आणि म्हणून असे न्यूजच ते पूर्ण जिथं हॅपन होतात तीच न्यूज ते पिकअप करतात आणि आपल्यासमोर मांडून टाकतात. पण हे सगळं करत असताना आपल्याला वाटतं की आपण माहिती तंत्रज्ञान घेतोय, माहिती घेतोय, माहिती घेतो, इकडली माहिती घेतोय. ओके, सगळं ठीक आहे, पण ते माहिती घेतोय ते सुद्धा भोजनासारखं ग्रहणच करतोय ना मित्र. आपण मित्रांनो ग्रहण करतोय ते, ज्याप्रकारे आपण भोजन शरीरासाठी ग्रहण करतो, तर हे न्यूजसुद्धा आपण आपल्या मेंदूमध्ये ग्रहण करत आहे, मेंदूचं भोजन बनवतोय आपण त्याला. लक्षात ठेवा, मेंदूमध्ये मेंदूची कार्यक्षमता खूप खूप खूप पॉवरफुल आहे. एकदा की त्या मेंदूमध्ये इन्फॉर्मेशन पास झाली तर ती सहजासहजी निघत नाही, मेंदू त्याच्यावर प्रोसेसिंग स्टार्ट करतो. आणि म्हणून आपला दिवस, आपण जी एखादी खूप अशी न्यूज ऐकली जे मेंदूला एकदम त्यांनी पकडली, तर आपला पूर्ण दिवस त्याच विचारामध्ये राहतो, त्या निगेटिव्ह व्हायब्रेशनमध्येच आपला दिवस जातो. आणि हे सगळं का झालं? फक्त त्या निगेटिव्ह न्यूजमुळे. आपल्याला आपल्या त्या न्यूजचा काही फायदा झालाच नाही, उलट आपण नुकसानच झालं आहे. आपण असे न्यूज किंवा अशा गोष्टी का नाही वाचत ज्याच्यामध्ये आपला फायदा होत असेल? जसे की महान लोकांचे चरित्र. आज आपण जे पण काही यूज करतो आहे, उपभोग घेतो आहे, तर हे जे आपले पास्टमध्ये जे महान लोक होते, महान संशोधक होते, यांनी आपल्या जीवनकालामध्ये अनेक कठीण प्रसंगाला सामना करून ती गोष्ट मिळवली आणि आपल्या समोर प्रस्तुत केली, समाजाला त्यांनी दिली, त्यांचं योगदान आहे. आणि तो योगदान, तो जो प्रोडक्ट आहे, ती जी गोष्ट आहे, ती आपल्याला धरून आज आपण इथपर्यंत आलेलो आहे आणि त्याचा उपभोग करतोय, यूज करतोय. आणि बरेच आपल्याला माहीत पण नसते की हे एक्सपेरिमेंट म्हणा किंवा ही एखादी गोष्ट कोणी आणली आहे. असा विचार केला तर असे बरेच लोक आहे ज्यांचं आपण जीवनचरित्र वाचायला घेतलं की अनेक प्रेरणा मिळणार, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मिळणार. त्याच्यामध्ये आपल्याला वाचायची सवयच आहे, बघायची सवयच आहे, तर असे बघा ज्याच्यामध्ये आपल्याला या लोकांचं जीवनचरित्र कळतं. मित्रांनो, हे एक संशोधन आहे की दुर्घटनेची एखादी गोष्ट आहे ना, ती जास्ती खपते, ती बातमी जास्ती खपते, हे संशोधन आहे. आणि खरी समस्या पण हीच आहे की नकारात्मक बातम्या वाचायचे आणि पाहायचे माणसाला व्यसन लागणे खूप सोपे आहे, खूप लवकर लागतं हे व्यसन. आणि ते व्यसन म्हणून असं लागतं, बरेचदा व्यसनी माणसाला वाटतं की ओके हे जे होतं आहे ते मला काही प्रॉब्लेम नाही आहे, हे सगळं ओके आहे, पण ॲक्च्युली ते व्यसन असतं. व्यसनी माणूस स्वतःला कधीच म्हणत नाही की मी व्यसनी आहे, म्हणजे मॅक्झिमम लोक जोपर्यंत त्याला पुढचा एक वाईस पर्सन येऊन सांगत नाही त्याचे नुकसान काय, तोपर्यंत व्यसनी माणूस त्या व्यसनामध्ये अधीनच असतो. त्याचं नुकसान आतमधल्या क्षण क्षण नुकसान होत राहतं त्याला कळत पण नाही. तर या बातम्यांचा उपवास यासाठी आवश्यक आहे की आपण या व्यसनांपासून दूर राहायचं आहे. तर किती दूर राहायचं आणि कसं याला आपण आपल्या जीवनामध्ये अंमलात आणायचं, हाऊ टू अवॉइड न्यूज, तर पुढच्या सेगमेंटमध्ये आपण याच्याबद्दल विचार करूया. मित्रांनो, थोडा गंभीर विषय वाटतोय का? गंभीर व्हायची काही गरज नाही आहे, हा खूप सोपा होणारा आहे विषय. याला आपण सोपं करूया आणि याला इम्प्लिमेंट करून जीवनसुद्धा सोपं होणार आहे. एक खूप सुंदर गीत आपल्यासाठी घेऊन येतो आहे, आस्वाद घ्या त्या गीताचा. आणि या गीतानंतर आपण परत आपली चर्चा जारी ठेवूया.

नमस्कार, स्वागत आहे आपल्या शोमध्ये, ज्याचं नाव आहे रंग नवे. ब्रेकवर जाण्याच्या आधी आपण बातम्यांच्या उपवासाबद्दल बरीच चर्चा केली. मित्रांनो, बातम्यांचा उपवास किंवा आपण वर्तमानपत्र म्हणू या टी व्ही म्हणू, याचा विरोधामध्ये बिलकुल आपण नाही आहोत. म्हणजे त्याला अगदीच आपल्या जीवनातनं काढून टाका असं याचा बिलकुल उद्देश नाही आहे. मुद्दा हा आहे की आपला मेंदूला एखादी बातमी देताना त्याची काळजी घ्या की आपण कोणती बातमी पास करतो आहे. सकाळी वर्तमानपत्र वाचायला सुरुवात करताना एक मनात एक हेतू धरा की हे फक्त मी माहितीच्या साधनासाठी वापरतो आहे, त्याला एकदम सिरियसली घेत नाही आहे. एखादी कारण वर्तमानपत्रामध्ये असा एखादा कॉलम बघा ज्याच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्हिटी असेल, असतात, ती शोधा आणि त्याला इम्प्लिमेंट करा. आपल्याकडे फक्त त्याला टाइमपास, बरेचदा आपण काय करतो टाइमपास म्हणून त्याला वाचतो बघतो, तर ते टाइमपास होण्याचं साधन नाही आहे. त्यातनं काहीतरी ज्ञान मिळते का, त्याच्यासाठी बघा, वाचा, नक्कीच याचा फायदा होणार. आणि काही दिवस लेटेस्ट स्वतःला एक एम द्या की चला 7 दिवसासाठी मी आता टी व्ही बघणार नाही, न्यूज चॅनल बघणार नाही, वर्तमानपत्रे मी 7 दिवसासाठी बिलकुल हात लावणार नाही, बघणार नाही, वाचणार नाही. हे एक थोडं इम्प्लिमेंट करून बघा. 7 दिवसात तुम्हाला 3-4 दिवसामध्येच तुमच्या तुमच्या चित्तावर त्या या गोष्टीचा प्रभाव दिसेल. आपलं पूर्ण चित्त शांत आणि पवित्र वाटेल. जीवनाचा दर्जा कसा सुधारायचा याच्यासाठी आपल्याला जास्ती वेळ मिळणार. कारण आता आपल्याकडे स्पेस आहे, न्यूज नाही आहे आपल्याकडे, आता आता स्पेस आहे. त्या स्पेसमध्ये आपण एखादी गोष्ट, आपण आपल्याला कधी वेळ मिळत नव्हता, ती गोष्ट त्याच्यामध्ये ॲड करत जाणार, ॲड करत जाणार, आपला जीवनाचा दर्जा ॲटोमॅटिक वाढणार. तर आपल्याला एक करून बघायचं आहे. कसं, मॅथ्समध्ये पण एक असं एक थेअरम असतो की दोन पॅरलल लाईन्स आहे, त्याला प्रूव्ह करायचं असतं. तर आपण म्हणतो ॲज्युम ए इज पॅरलल टू बी, आणि मग थेरममध्ये शेवटी म्हणतो की हेन्स प्रूव्ड. ॲज्युम इथं ॲज्युम पण नाही, एक ॲज्युम्शन म्हणून चला लेट इट बी की 7 दिवसासाठी करून बघूया काय होतं, करून बघा. आणि नंतर तुम्ही म्हणाल की हां, इट इज प्रूव्ड की बातम्यांचा उपवास हा माझ्या जीवनाच्या प्रत्येक शैलीवर, प्रत्येक ठिकाणी हा प्रभाव टाकतो आहे, माझ्या पूर्ण लाईफस्टाईलला हा चेंज करतो आहे. आणि एक वेळ की तुम्ही तो अनुभवाल, तर तुम्ही 7 दिवस काय, तुम्हाला माहिती होऊन जाणार की कोणती न्यूज मला कधी बघायची आहे, कधी अवॉइड करायची आहे, कारण तुम्हाला त्याचा फायदा कळाला आहे. अनुभव घ्या. तर 7 दिवस काय, तुम्ही पुढचे 70 दिवस पण त्याला अवॉइड करू शकता. आणि हे सगळं करत असताना तुम्ही कधीच मागे राहणार नाही, कारण तुम्हाला माहिती झालं असतं की मला न्यूजची चॉईस कशी करायची आहे. तर करून बघा मित्रांनो, आपल्याला करायचं आहे आणि पुढे जात राहायचं आहे. परत भेटू आपण नवीन टॉपिकवर रंग नवेमध्ये.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवनगाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। मी प्रकाश वसंत फासे। मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास आपल्याशी रोज संवाद साधतोय। मागच्या वेळेला आपण पाहिलं की युवक कसा असावा। मायबाप श्रोते हो, आता मी अजून त्यांच्या दोन आठवणी तुम्हाला सांगणार आहे। एक परीक्षा पुत्राची मातेकडून आणि एक परीक्षा गुरुची शिष्याकडून, असे दोन प्रसंग मी सांगणार आहे आणि त्यातून आपल्याला पुन्हा स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचा पैलू आढळेल। स्वामीजी परदेश जायला निघणार, त्याच्या आधी ते घरी गेले, पणजी आजी आई यांना भेटीला गेले, हे आपण मागे पाहिलं होतं। त्यावेळचा प्रसंग हा। त्याच्यासाठी मी आधी असं सांगेल, असामान्य व्यक्ती स्वतःपेक्षा इतरांचा आनंद महत्त्वाचा मानतात, जगाच्या कल्याणास महत्त्व देतात आणि स्वामीजींचा विदेश प्रयाणाचा हेतू हेच विचार हिंदू धर्माची महती जगासमोर मांडण्याचा होता। त्यासाठी आपल्या मुलाची तयारी परिपूर्ण झाली आहे का कुठे तो कच्चा राहिला आहे, काही बाबतीत कमी आहे। तशी माता भुवनेश्वरी देवीला नोरेनबद्दल, आपल्या लाडक्याबद्दल पूर्ण खात्री होती, पण मनाच्या कुठेतरी एका कोपऱ्यात शंका ठसठसत होती की नरेंद्रला तपासून पाहावे, खरंच त्याची साधना पूर्ण झाली आहे की नाही। मागच्या भागांमध्ये आपण एकही एक भाग असाही पाहिला होता की संन्यासी जीवन कसं असावं यासाठी स्वतः नरेंद्र भिक्षेकरी झाला, गलिच्छ वस्तीत हिंडला, फिरला, शरीराला त्रास दिला, तरी अजून मातेला कुठल्या तरी कोपऱ्यात, मनाच्या कोपऱ्यात शंका आहे। म्हणून भोजनाच्या वेळेला ती पुत्रासमोर जातीने बसली। पुत्रानेही मनापासून आईने बनवलेल्या रुचकर भोजनाचा स्वाद घेतला, तोही समाधानी झाला आणि माता तर तृप्त झाली। आई म्हणजे मी नेहमी म्हणतो, आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, आत्मा अधिक ईश्वर म्हणजे आई। तसंच प्रेम अधिक माया म्हणजे जास्त रुचकर, त्यामुळे भोजनाच्या गोडीबद्दल अधिक न सांगणे लागे। जेवण झाल्यावर आईकडून फलाहारासाठी एका ताटलीत सुरी आणि फळे ठेवण्यात आली। एक एक फळ कापून खाऊन झाल्यावर मातेने मुलाकडे, आपल्या लाडल्याकडे सुरीची मागणी केली। नोरेन मला पण सुरी दे रे, हा क्षण कसोटीचा होता, परीक्षेचा होता। पुत्राकडून त्वरित पूर्तता, त्यावर सुहास्यवदनाने माता उतरली, नोरेन माझ्या परीक्षेत तू पास झालास, आता मला तुझ्या परदेश गमनाची तेथील वास्तव्याची अजिबात काळजीने व कोणती शंकाने। यावर सर्व उपस्थित आश्चर्यचकित, त्याचबरोबर नरेनही, आई तू केव्हा कधी कशी परीक्षा घेतलीस माझी आणि मलाही कळलं नाही ते। आई तुला कसं कळणार रे, अरे मी तुला सुरी मागितली त्याप्रमाणे तू ती दिलीसही, पण ती देताना तिचा धारदार भाग तू स्वतःच्या हातात पकडलास आणि मुठीचा सुरक्षित भाग माझ्या हातात दिला, काय कारण याचं की मला कोणतीही इजा होऊ नये म्हणून तर तू ही काळजी घेतली ना। याचाच अर्थ असा की इतरांचा तू स्वतःच्या आधी विचार करतोस हे सिद्ध होतं आणि इथंच तू जिंकलास आणि माझ्या परीक्षेत पास झालास। पहा, जो माणूस लहान सहान छोट्याशा बाबतीचाही विचार करतो, आधी विचार करतो, त्यालाच जगाला उपदेश करण्याचा अधिकार आहे आणि तो तू मिळवलास याबद्दल माझी खात्री पटली। धन्य ती माता आणि धन्य तो पुत्र, अशीच एक आठवण महात्मा गांधीजींची आहे। महात्मा गांधींच्या आश्रमात एक माता मुलाची तक्रार घेऊन आली आणि तिने गांधीजींना मोठ्या मिनितवारीने सांगितलं, अहो बापूजी काय करू, हा फार गोड खातो, ऐकतच नाही। बापूजींनी शांतपणे मातेला सांगितलं की तू 8 दिवसांनी भेटायला ये, मग मी सांगेन। 8 दिवस उलटले, 8 दिवसानंतर माता बापूजी समोर उपस्थित झाली आणि त्याला बापूजी जे म्हणाले ते विचार करण्यासारखं आहे। माते, मी तुला त्याही दिवशी याच्यावर सल्ला देऊ शकलो असतो, पण आधी मी स्वतः अनुभूती घ्यायचं ठरवलं की गोड न खाल्ल्यामुळे काय होईल, म्हणून मी 8 दिवस काहीच गोड खाल्लं नाही आणि त्याचा काय काय अनुभव मला आला हे मला ज्याला कळलं त्याला मी इतरांना उपदेश करण्याचा अधिकार देऊ शकतो, करू शकतो। या बघा, महात्मा गांधीसारखी व्यक्तीसुद्धा आधी केले आणि मग सांगितले, तसेच आपले स्वामीजी होते, पटले ते स्वीकारले, केल्यावर अनुभूती मिळाल्यावरच ती ते सांगणार एवढंच याच्यातून घ्या। आता परीक्षा आहे, स्वामीजींनी आपल्या गुरुची घेतलेली परीक्षा आहे। आपले गुरुवर्य श्री रामकृष्ण किती निर्मोही आहेत, निराकार आहेत, निसंग आहेत, कारण यांचं पायाच होता साधू कसा असावा, निर्मोही असावा म्हणजे त्याला कशाचा मोह नसावा, निसंग असावा म्हणजे त्याला अमुक एक जण बरोबरच पाहिजे असं हे नसावं, निराकार असावा म्हणजे त्याला कुठल्याही विकाराची लागण झालेली नसावी, याची हुक्की नरेनला आली। त्याने गुरुवर्यांच्या बिछाण्याखाली सतरंजीखाली एक कल्लेदार चांदीचा रुपया ठेवून दिला। नित्याप्रमाणे ठाकूर आले आणि शयन कक्षात आले, निद्रेसाठी आले आणि ते बिछाण्यावर बसताच त्या क्षणी एखादी इंगळी विंचूड असावा आणि प्राणांतिक वेदना व्हाव्या तसे ते किंचाळत उठले, अरे अरे माझ्या बिछाण्याखाली काय ठेवलंय, कोणी ठेवलंय, धावा धावा। सर्व बिछाना उलटा सुलटा पालटा करण्यात आला, बाजूला फेकला गेला, मग सतरंजी ओढताच चांदीचा रुपया घरंगळत बाहेर आला। हे पाहून एक अक्षरहीन तोंडातून न काढता नरेन तेथून चुपचाप बाहेर चालता झाला। गुरुच्याही लक्षात आलं हे साहस नरेनशिवाय कोणी करू शकणार नाही आणि आपल्या नरेननेच हा उद्योग केला असावा हे त्यांच्या लक्षात आलं। असा गुरुची परीक्षा घेणारा हा शिष्य, तो गुरुही महान आणि शिष्यही महान, अशी ही स्वामीजींची वाटचाल चालू आहे। आणि मी तुम्हाला सांगितलं की मागच्या वेळेला की आपण त्यांच्या अंतिम टप्प्यापर्यंत आलेलो आहोत। 18 जानेवारी 1916 2:01 पिंपरी परिसरात जे साहित्य संमेलन झालं त्याला ग्रंथ दालनातून मी फेरी मारत होतो, माझ्यावर माझे 2 मित्र होते, त्या ग्रंथदालनातून रामकृष्ण मठ कर्वे रोड पुणे यांच्या सौजन्याने तिथे एक फलक होता, तो मी माझ्या मोबाईलमध्ये त्याचं छायांकन केलं. आजचा युवक कसा असावा, ते थोडक्यात शब्द माझे नाही, रचना माझी नाही, रामकृष्ण मठ कर्वे रोड पुणे यांच्या दालनाचा तो फलक होता. आजचा युवक कसा असावा, चेहऱ्यावर तेज आहे, देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, हृदयामध्ये करुणा आहे, मातृभूमीवर प्रेम आहे, इंद्रियावर संयम आहे, मन ज्याचे स्थिर आहे, आत्मविश्वास ज्याचा दृढ आहे, इच्छाशक्ती ज्याची प्रबळ आहे, धाडसाचे ज्याच्यात बळ आहे, सिंहासारखा तो निर्भय आहे, ध्येय ज्याचे उच्च आहे, सत्य ज्याचा ईश्वर आहे, व्यसनापासून तो मुक्त आहे, जीवनामध्ये त्याच्या शिस्त आहे, प्रेमळता ज्याचा सूर आहे, मानवता हेच त्याचं कुळ आहे, गुरुजनांचा त्याला आदर आहे, बालकावरती त्याची श्रद्धा आहे, दीन दुबळ्यांचा तो मित्र आहे, सेवेसाठी सदैव तो तत्पर आहे, देवावरती त्याची असीम भक्ती आहे, जीवनामध्ये तो नीतिमान आहे, चारित्र्य ज्याचे शुद्ध आहे, तोच असा आदर्श युवक. बघा, स्वामीजींना अभिप्रेत असलेला युवक इथं त्या ग्रंथदालनात सगळ्यांना वाचता यावा जाता येता म्हणून ठळकपणे मांडलेला होता आणि त्याने माझ्या मनाचा ठाव घेतला म्हणून मी तुम्हाला तो वाचून दाखवला. आणखीन मला एक मोबाईलवर मेसेज आलेला होता माझे मित्र सतीश चांदवणकर यांच्याकडून. स्वामी विवेकानंद म्हणतात एक दुर्दम्य आशावाद. स्वामी विवेकानंद म्हणतात, माझा देश हा बिन डोक्यांचा बाजार आहे, इथं चटणी कोरडी खातील आणि तेल दगडावर ओततील, नारळातील चवदार पोषक जल गटारीतील आणि नदीतील गटार जल पवित्र म्हणून स्वतः पितील, चादरी दगडावर चढवतील आणि माणसाला उघडं ठेवतील, परिवर्तनाच्या चळवळीत काम करायला भिणारी माणसं जिवंतपणी मेलेली असतात, तर चळवळीत काम करणारी माणसं मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहतात. लोकांच्या अंगात देवी भूतं का येतात हाच मला प्रश्न पडतो. शिवाजी महाराज, सम्राट अशोक, सावित्रीबाई फुले, न्यूटन, आयझॅक यासारखे विचारवंत का येत नाही? जेव्हा विचारवंत अंगात येतील तेव्हा भारत जगावर राज्य करेल आणि भारत बलशाली होईल, गौरवशाली होईल, सामर्थ्यशाली होईल. हे स्वामीजींचे विचार खरोखर मनाला अंतर्मुख करणारे. तेव्हा मायबाप रसिक श्रोते हो आणि रेडिओ पुणेरी आवाजवर प्रेम करणारे 107.8 FM रेडिओ पुणेरी आवाज वर प्रेम करणाऱ्या प्रेमिकांनो, आनंदी रहा, आनंद लुटा. पुढच्या भागात आपण पुन्हा मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास त्यांच्या अंतिम टप्प्यापर्यंत येणार आहोत, त्यावेळेला आपण पुन्हा भेटू. तुम्हाला पुन्हा नम्र अभिवादन, धन्यवाद.